नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 29 मे 2026. सकाळचे 5:57 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही होती शाहीर परशुराम यांची भूपाळी. अमृतधारामध्ये आता शांता शेळके यांची रचना, श्रीधर फडके यांचं संगीत, आशा भोसले यांचा आवाज.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:23 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली संत जनार्दन महाराज यांची रचना, संगीत आवाज आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, अमृतधारामध्ये आता जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यांना आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेनंतर कृषी वार्ता.

0: यामध्ये आज ऐकूया दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज ऐकूया पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात आज बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती. लेखन आहे डॉक्टर पल्लवी भोसले यांचं. 6:55 कार्यक्रम सुलभ ग्राहक सुसंवाद. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज अनुराधा कदम लिखित ललितबंध काय हवंय मला. 7:25 दिलखुलास. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:50 ऍडव्हान्स आयुर्वेद. 7:55 कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. 8:15 कार्यक्रम ऐकूया स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 ऐकूया इंद्रधनू यामध्ये आज 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात यांच्याशी केलेली बातचीत. 11:00 रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 363 आम्ही प्रसारित करू. आवाज आहे कविता कृष्णमूर्ती यांचा, रचना संत तुलसीदास यांची, संगीत आहे सतीश भाटिया यांचं. 11:10 ऐकूया हिंदी चित्रपट संगीत आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. 12:00 सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ यामध्ये आज पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी शीला पांडे यांनी केलेली बातचीत. त्यानंतर आजची रेसिपी सातू सरबत आणि त्यानंतर छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:15 ऐकूया लोकसंगीत. 6:30 स्वस्थ भारत. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार यामध्ये आज माती परीक्षण याविषयीची माहिती. श्रोतेहो याशिवाय नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. 6:41:40 झाली आहेत. आता
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन याविषयीची माहिती. आज ऐकूया या माहितीचा भाग 3.
2: दुधाळ जनावरांना आहार घेतल्यानंतर विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा असायला हवी, जिथं जनावर विश्रांती घेऊ शकेल. हे जर शक्य नसेल तर जनावर असलेल्या ठिकाणाची स्वच्छता करावी, जागा कोरडी ठेवावी. जर अशी व्यवस्था केली गेली नसेल तर जनावर नेहमी उभं राहील आणि त्याला खुरांचे विकार होण्याची शक्यता जास्त राहते. जागेच्या अभावामुळे आजकाल जनावरांमध्ये खुरांच्या आजाराचं प्रमाण वाढतंय. यामुळे जनावरांच्या उत्पादनावर देखील परिणाम होतोय. प्रसूतीनंतर प्रजनन अवयवांचे विकार किंवा आजार हे बळावतात. या आजारांमुळे देखील दुधाळ जनावरांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या आजारांमध्ये जनावरं कमी आहार घेतात, त्यामुळं त्यांच्या शरीरावर आणि उत्पादनावर परिणाम होतो. म्हणूनच प्रजनन आजारांची योग्य प्रकारे तपासणी करून बाधित जनावराला शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकामार्फत उपचार करून घ्यायला हवेत. संसर्गजन्य आजाराविरुद्ध संरक्षण करण्यासाठी आपल्याकडील सर्व जनावरांना वेळोवेळी लस दिली पाहिजे. वेळीच लसीकरण केल्यामुळे आपल्या जनावरांचं आजारापासून संरक्षण होतं. जनावरांचं वेळोवेळी निरीक्षण करावं. त्यांच्या शरीरावर काही बाह्य परजीवी जसं की गोचीड, गोमाशा, उवा, पिसवा आहेत का यावर लक्ष ठेवावं. बाह्य परजीवी आढळल्यास त्यावर उपचार करावा. त्याप्रमाणे शरीरात परजीवी आहेत का हे पाहण्यासाठी शेणाची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी. शरीरामध्ये परजीवी आढळल्या तर आवश्यकतेनुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जंतनाशक दिलं गेलं पाहिजे. जनावरांच्या खुरांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. खुरांचे आजार झाल्यामुळे जनावर लंगडं होतं, जनावर मग चारा कमी खातं, याचा उत्पादन आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो. दूध दोहनाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करून दूध काढलं पाहिजे. यामुळे

0: प्रत्येक गाय किंवा म्हशीचं उत्पादन 10 ते 15% वाढण्याची शक्यता असते. दूध काढण्यासाठी शक्यतो ऑक्सिटोसिनचा वापर करू नये. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दुधाळ जनावरांचं एकही ऋतुचक्र रिक्त जाऊ देऊ नये. व्यायल्यानंतर कमीत कमी 60 ते 90 दिवसात गर्भधारणा झाली पाहिजे. यामुळे पशुपालकाला दरवर्षी आपल्या गायीपासून वासरू मिळेल आणि गाय तिच्या आयुष्यात अधिक दूध देईल. दुधाळ जनावरांना पुढील गर्भधारणा चांगली होण्यासाठी आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी 2 ते 3 महिन्यांचा भाकड काळ ठेवणं आवश्यक आहे. या काळात आहाराद्वारे भेटलेली शक्ती ही गाभण काळात गर्भाशयात गर्भाची वाढ नीट होण्यासाठी आणि पुढच्या काळात दुधाची क्षमता वाढवण्यासाठी वापरली जाते. दूध काढण्याच्या आधी आणि दूध काढल्यानंतर जनावरांची कास 1% पोटॅशियम परमॅग्नेट किंवा इतर कोणत्याही जंतुनाशक औषधानं धुवावी, जेणेकरून कासेमध्ये जंतूंचा प्रवेश होणार नाही.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग 3 आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल माती परीक्षण याविषयी सविस्तर माहिती आणि सुमधुर गाणी. तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वर.
2: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:45 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव, बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात, अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं, भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण आहे. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले

असतात, शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल, एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे, तो आपण पुढील भागामध्ये

खूप एक्झर्शन वाटत असेल, एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.

0: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:50 ऍडव्हान्स आयुर्वेद, 7:55 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत. एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात. बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं 4 प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेस, अमायलेज आणि सेल्युलेज. प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं. स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात. लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते. अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं. या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्लं सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात. ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे. ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं. याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणे.

0: बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळे बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया, सुलभ ग्राहक सुसंवाद.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: सुप्रभात काका.
4: नमस्कार
3: काका. एक जोक आला होता, बाळ जन्माला यायच्या आधीच जशी पूर्व तयारी करतात ना तशीच त्याच्या शाळा प्रवेशाची पण तयारी करून ठेवा.
4: ओ, हा जोक नाहीये. परदेशात काही ठिकाणी खरंच अगदी नाव नोंदणी पण करून ठेवतात.
3: अहो हो, घरापासून जवळची शाळा हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया असतो.
4: आपल्याकडे शाळा मोठी नामवंत पाहिजे, पण ती किती का लांब असे ना, त्यामुळं मुलांना किती त्रास होतो हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे ना.
3: हो काका, आणि त्यात ते बोर्ड कोणतं, इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यम.
4: हो पण प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळावं असं अनेक थोर शिक्षण तज्ञांचं मत आहे.
3: हो ना काका, बालवाडी, नर्सरी, केजी याला प्रवेश घेताना काय केलं पाहिजे मग?
4: बघा, पहिलं शाळांना शासनाची मान्यता आहे का ते बघावं. सर्व खासगी, विना अनुदानित, अनुदानित, इंग्रजी, मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांना शासनाची मान्यता असते, त्याची खात्री करून घ्यावी. शिक्षकांची शैक्षणिक पात्रता किती आहे हे पण बघावं. ऍडमिशनच्या वेळी मुख्याध्यापकांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता हे सगळं पुरेसं आहे ना हे पण बघावं. विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा अभ्यासक्रम, त्यांचे वेळोवेळी होणारे मूल्यमापन परीक्षा शासन नियमानुसार होत आहेत ना हे पण शाळेच्या रेकॉर्डवर आपण पालक म्हणून तपासावं. विद्यार्थ्यांच्या साठी मूलभूत सुविधा आहेत का? सगळ्यात महत्वाचं, पुरेसा व पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे का? वर्ग खोल्या प्रकाशयुक्त आणि हवेशीर आहेत का? अध्यापनाचा दर्जा, या प्रक्रियेतील सहभाग हा इतर विद्यार्थ्यांना किंवा इतर पालकांना विचारून याची चौकशी करावी. विद्यार्थ्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष आणि आनंददायी शिक्षण आहे का, या सगळ्याची चौकशी आपण केली पाहिजे.
3: हो,
4: आणि फीची आकारणी न्याय्य आहे का आणि डोनेशन अन्यायकारक आहे हे लक्षात ठेवा. मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा RTE 2009 या अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण अनिवार्य आहे. नवीन नियमानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबर पर्यंत 6 वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे. शाळा डोनेशन घेऊ शकत नाही, मुलांची मुलाखत घेऊ शकत नाही आणि प्रवेश नाकारू शकत नाही.
3: बर.
4: तसेच यातील कलम 12.1C नुसार विना अनुदानित शाळांना हे सुनिश्चित करणं बंधनकारक आहे की इयत्ता पहिली मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पैकी 25% विद्यार्थी दुबळ्या विभागातील आणि वंचित गटातील असावेत असं आहे. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे बरं का.
3: हो हो.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.

0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
0: फोन 940 440 8000
2: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
7: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
6: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
7: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
8: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. छोटी सी बात, रजनीगंधा, आनंद या चित्रपटांचे गीतकार योगेश यांचा आज स्मृती दिन. गायक आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांचाही आज स्मृती दिन आहे. गानहीरा हिराबाई बडोदेकर यांचा आज जन्मदिन. अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा आज स्मृती दिन. आज आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन. एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारे पहिले नेपाळी शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा आज जन्मदिन. आणि जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरू वामनराव पै यांचा आज स्मृती दिन. श्रोते हो, काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये अनुराधा कदम यांचा ललितबंध ऐकूया, काय हवंय मला.
9: काही वेळानं विरून जाणारं धुकं की भरून राहणारं आभाळ, काय हवंय मला. धुक्यानं लपेटलेल्या पहाटेनं जाग आली आणि धुक्यात हरवलेल्या वाटा पाहताना या विचारानं मनावरचं गुलाबी धुकं काहीच हललं. सूर्य येण्याआधी धुक्यानं आपल्या गावी परतावं हा निसर्गाचा नियम हो मान्यच, पण धुक्याचं असणं हे त्याच्या मर्जीचं नाही असंच ना. म्हणूनच तर धुक्याचं असणं काही वेळापुरतंच असतं. त्यानं आपले बाहू पसरावेत, पण थोड्या अवधीसाठीच. धुक्याला वाटलं म्हणून ते नाही त्याचं पाऊल अडवू शकत. त्याला हव्या असलेल्या क्षणांच्या परिघात त्यालाही वाटत असेलच की समोर तलाव आहे, टेकडी आहे, जमिनीला टेकणाऱ्या आकाशाची क्षितिज रेष आहे, अंगावर शहार फुलवणाऱ्या वाऱ्याचा झोत आहे, ते पाहत थांबावं दिवसभर. धुक्यालाही असं वाटत असेलच, ही कल्पनाच किती सुखद आहे. धुक्यातून वाट कापताना भर दुपार देखील रम्य वाटेल. पण हे सगळं कल्पनांचंच, कल्पनांचेच तर मनोरे. सूर्याची किरण आली की धुक्यानं आपला काढता पाय घ्यावा हे ठरलेलं. आपलंही असं होतं का कधी कधी? आपण कुणापाशी किती वेळ रेंगाळावं, तिथं पावलं अडखळावीत आपली, हे आपल्या मर्जीचं नसतं. कुणीतरी येण्यापर्यंतचा रिकामा वेळ धुक्यासारखं आपण तिथं सोबत करावी आणि मग विरून जावं तिथून, असंही असतं. धुक्याचं असणं किती रोमांचकारी असतं. धुक्यात समोरचं काहीही दिसत नाही. धुक्याप्रमाणेच स्वतःला हरवायला भाग पाडणारी एखाद्याची सोबत असतानाही आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही ना. अगदी तसं निरभ्र आभाळ आणि गच्च धुक्यानं भरलेलं आभाळ, हे दोन्ही क्षण अनुभवण्यात काही वेगळीच मजा असते. आयुष्यातही हे क्षण अनेकदा प्रतिकात्मक जगतो आपण. तरीही धुक्याकडे पाहताना काहीच न दिसता खूप गोष्टी पाहण्याची नजर भलतीच असते. अशा धुक्यात जेव्हा हव्या असलेल्या व्यक्तीची साथ सोबत असेल तर तो क्षण कायमचा गोठून राहावा असं वाटतं. तरीही ते क्षण धुक्यासारखे विरून जातात काही वेळानं. धुकं विरलं तरी टिपूर दवबिंदूच्या खुणा पानावर राहाव्यात, तशी धुक्याची रेशमी अनुभूती उरतेच. तिची जाणीव धुक्यातील त्या धुंदीसारखीच. पावसाचा सांगावा देणारं काळभोर आभाळ पण असं हवंहवंसं वाटतं. कधी कधी पाऊस पडतच नाही, पण टच्च भरलेले ढग खूप काही बोलतात आपल्याशी. ते भरून राहणारं आभाळ जणू आपल्याच मनाचं प्रतिबिंब. जे सांगायचंय ते ओठावर आहे,

0: पण बोलता न येणारं आभाळ, मनाचा आभाळ आणि भावनांचे दाटून आलेले ढग बरसायला हवेत खरं तर, पण तसं नाही मिळत. हिमतीची वाफ त्यांना कधीच नाही लागत. मग बरसण्याची आस लावून सरकणाऱ्या ढगांसारखे देतात ते हुलकावणी. म्हणूनच वाटतं मनाला, विरून जाणारं धुकं हवंय मला की भरून राहणारं आभाळ. बोलून धुक्यासारखं आकाश मोकळं करावं की येतो येतो म्हणून न येणाऱ्या पावसाचं ओझं घेऊन काळवणलेलं आभाळ बनावं. काय हवंय मला?
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये श्रुते हो आत्ताच आपण अनुराधा कदम यांचा ललितबंध ऐकला, काय हवंय मला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: स्फूर्ती दही वाटीभर,
3: थंडावा पोटभर,
2: उन्हाळा असो वा उपवास,
3: स्फूर्ती दही एकदम खास.
4: स्फूर्ती.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: वयाच्या 7 वर्षी मुलं लिहायला वाचायला शिकतात ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली. हो, पण वयाच्या 7 वर्षी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येणं आणि तो विचार सत्यात उतरवणारा हरहुन्नरी बालमित्र म्हणजे अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी. याच्याशी निर्मला भंदिग्रे यांनी केलेली बातचीत जरूर ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात येत्या रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ॲपवरून सुद्धा. तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे.

0: श्रोते हो, ऋतू लयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागावाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर

0: क्योंकि देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी।
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला। प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती। जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली। स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती। त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं। राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली। सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते। कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल। आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले। ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे। ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे। ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात। ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं। पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला। ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला। बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं। या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील। 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत। ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे। राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे। राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत। हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे। आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे। गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क

0: अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
5: रुचिराची एवन चटणी,
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
7: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
8: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
7: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
8: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244 2461.
9: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
10: काळजी करू नकोस, थंड हो.
9: कसं काय?
10: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
9: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
10: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
9: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
11: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
12: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवर

0: खेळांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
1: श्रोतेहो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:50 ऍडव्हान्स आयुर्वेद, 7:55 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत न कळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते.
1: डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
2: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडस हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
2: सो हेड अँड नेक कॅन्सर मध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो, घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळे मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायवरी ग्लँड्स असतात, ठुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याचा मागचा

0: बाजूला असते आणि वर असते ते पण हेड एंड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
1: अच्छा, सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
0: अनफॉर्च्युनेट आहे.
1: अच्छा,
0: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकि फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
1: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वास्तव तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मूक हे मेन आहे. तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे. तर काय सांगाल तुम्ही?
0: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 जे झालं असेल आणि दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये, 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचं तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बकल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आपला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणात कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. असण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला त्याला कंट्रोल करायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
0: सो देयर आर टू क्वेश्चन्स. फर्स्ट तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे. आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकर लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर देन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, आणि जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे फक्त तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतर मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असं होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्री मॅच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख, इट्स 1 करोड.
1: मग डॉक्टर तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडा

0: मध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडस तिखट खाल्लं गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःच तोंड वरून वरून बघतो पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
1: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस. आम्ही इंग्लिश मध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे. हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचंय, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचंय, त्यासाठी मला 10 टेस्ट करावं लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नळी टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी गुण आहे आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेज मध्ये त्याला आपण पकडू शकतो.
0: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
1: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे. दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातोय, दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल म्युक्युझा चेक, म्हणजे आतलं चीक म्युक्युझा चेक करायचं. टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारे व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
0: थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
1: घ्या. ते सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला. ते सिम्पटम्स आहे, जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खातायत, करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चट्टा 5 वर्षेपर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काय घाबरायची गरज नाही. पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ते तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
0: कसं काय डॉक्टर, हे काय कारण आहे?
1: कारण सी, IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली लायनिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूरचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. 31 मेच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सरिता थोरात यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
1: श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत आयुष्याचा वेद आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
4: हल्ली आयुर्वेद म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं ते फक्त मोठ्या माणसांसाठी असतं, पण तुम्ही अनेकदा लहान मुलांसाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचार सांगितलेले आहेत. मग खरंच लहान मुलांसाठी आयुर्वेद आहे का? त्याच्याने मुलांमध्ये काही आपल्याला रिझल्ट दिसून येतात का? याबद्दल आज बोलूयात.
5: अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी आयुर्वेदात काही ना काहीतरी आहे. आयुर्वेदाच्या 8 शाखा म्हणजे अष्टांग आयुर्वेद म्हटल्या जातात. त्यापैकी बालरोग ही अतिशय महत्वाची शाखा आहे. बालरोगावर संपूर्ण मार्गदर्शन देणारा कश्यप संहिता नावाचा ग्रंथ आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे. अगदी तान्या बाळासाठी सुवर्णप्रशन संस्कार, त्यांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळी मसाजसाठीची तेलं, अन्नप्रशन संस्कार, बुद्धिवर्धक मेद्य औषधं आणि उगाळून देण्यासाठी असणाऱ्या पारंपरिक बालगुटी, हे सगळं बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
4: बरं डॉक्टर, जेव्हा आपण मुलांच्या पोषणाचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की फळं ही हेल्दी असतात, पण बऱ्याच लहान मुलांना आयुर्वेदानुसार फळं खाऊ नका असं सांगितलं जातं, यामागे काय कारण आहे?
5: हा प्रश्न पालक नेहमी विचारतात, डॉक्टर फळ बंद कशी काय सांगू शकता? पण खरं म्हणजे आयुर्वेदात प्रत्येक वयोगटानुसार शरीरात वात, पित्त, कफ यापैकी एक दोष हा डॉमिनंट असतो आणि बाल्यावस्थामध्ये कफाचा प्रभाव हा जास्त असतो आणि फळं ही स्वभावाने कफवर्धक असतात. म्हणून उपाशीपोटी किंवा जेवणानंतर लगेचच दिली तर मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं वाढतात. आजकाल आपण बघतो की मुलं वारंवार आजारी पडतात आणि एकदा आजारी पडले की लवकर बरे सुद्धा होत नाहीत. कित्येकदा अँटीबायोटिक्स देऊन सुद्धा 2-3 आठवडे मुलं रिकव्हर होत नाहीत. यासाठी त्यांना औषधासोबतच योग्य आहाराचं मार्गदर्शन होणं हे सुद्धा फार गरजेचं असतं. ज्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला, ताप येतो त्यांची फळं काही काळ थांबवली की त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होतं. सोबतच त्यांना सीतोपलादी चूर्ण, विषादी चूर्ण, च्यवनप्राश यासारखी औषधं दिली गेली तर त्यांची श्वसन संस्था मजबूत होते, इम्युनिटी वाढते आणि जरी आजारी पडले तरी त्यांची रिकव्हरी सुद्धा फार लवकर होते.
4: याबद्दल अजूनही सर तुमच्याशी बोलायचंय, तत्पूर्वी कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, आजारांपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83-08-83-08-54 83-08-83-08-54 8308-83-08-54. डॉक्टर निखिल, पण मग सगळ्याच लहान मुलांना फळं न खाणं हे जास्त योग्य आहे का? आणि जर फळं खायची असतील तर ती कधी खावी, कोणती खावी, कशी खावी?
5: फळं बंद करणं हे काय कायमचं नसतं. एकदा मुलांची पचन शक्ती किंवा इम्युनिटी चांगली झाली की फळं नक्कीच चालतात. फक्त काही गोष्टींची काळजी ही घ्यायला हवी. अगदी लहान बाळांना फळं द्यायची असतील तर ती वाफवून द्यायला पाहिजे आणि मोठ्या मुलांना दुपारी 2 जेवणांच्या मध्ये स्नॅक म्हणून देणं हे योग्य ठरतं. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे गार वातावरणात आणि ओव्हरऑल थंड क्लायमेट असताना फळं टाळावीत. याशिवाय आपल्या प्रदेशात नैसर्गिकरित्या पिकणारी फळं

0: म्हणजे आंबा, चिक्कू, पेरू, फणस, डाळिंब अशी सीझनल आणि रिजनल फळस द्यावीत.
1: सर, तुम्ही सुवर्ण प्राशनाचा सुद्धा उल्लेख केला होता मगाशी, तर हे सुवर्ण प्राशन नेमकं काय असतं आणि त्याचे काय फायदे असतात?
0: सुवर्ण प्राशन म्हणजे आयुर्वेदातला एक प्रकारचा इम्युनायझेशन संस्कार. हे मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठीच एक महत्वाचं औषध आहे. यात सुवर्ण भस्म म्हणजे अगदी सूक्ष्म स्वरूपातलं सोनं, सहस्त्रपुटी अभ्रक, मध आणि ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड अशा बुद्धिवर्धक औषधांनी सिद्ध केलेलं औषध तूप यांचं कॉम्बिनेशन मुलांचे वय, वजन आणि गरज यांचा विचार करून ड्रॉप्सच्या स्वरूपात दिलं जातं. 0 ते 16 वर्षाच्या मुलांना सुवर्णप्राशन करता येते, पण किमान 0 ते 5 वयोगटापर्यंत सुवर्णप्राशन करणं हे खूप फायद्याचं असतं, कारण याच वयामध्ये मुलांची ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंट आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते. हे सुवर्णप्राशनाचं औषध आपण प्रत्येक पुष्य नक्षत्राला त्या औषधींचा संग्रह करून विशेष रीतीनं तयार करतो, त्यामुळे त्यावर त्या नक्षत्राचा प्रभाव होऊन त्या औषधाची शुद्धता आणि प्रभावशीलता अधिकच वाढते. मुलांना जर नियमित घरच्या घरी सुवर्णप्राशन केलं गेलं तर मुलांची बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुलांचं वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा आजारी पडणं कमी होतं.
1: म्हणजे श्रोते हो, लहान मुलांसाठी सुद्धा आयुर्वेद खूप छान पद्धतीने काम करतं. म्हणूनच लहान मुलांच्या आजारांबरोबरच जुनाट व्याधींपासून, जुनाट आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाड लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण श्रोते हो आता आरती प्रभू यांची रचना ऐकूया आवाज आहे आशा भोसले यांचा संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:50 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत ऍडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज जी केस बघणार आहोत ती 45 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 2 वर्षापासून डायबेटीस होता, पण आता त्यांना पायाला जळजळ व्हायला लागली होती आणि म्हणून चेकिंग केलं तर डायबेटिक न्यूरोपॅथीचं निदान केलं. आता खरं तर 2 वर्षापासून डायबेटीस आहे, मग इतक्या लवकर डायबेटिक न्यूरोपॅथी होण्यामागचं कारण काय आहे याबद्दल
3: कसं आहे माहितीये का, की एखाद्याला डायबेटीस झाला आणि मग पायाला जळजळ झाली की लगेच त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून टाकायचं. पण आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना म्हणजे डायबेटीस नाहीये आणि तरी सुद्धा त्यांच्या पायाला जळजळ होते. म्हणजे या ग्रस्तांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर त्यांना आधीपासूनच पायाला जळजळ होत होती आणि नंतर डायबेटिक डिटेक्ट झाला. पण ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर सध्या कसं आहे की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जर का वाढलेला आहे म्हणजे आता याला कारण जर का बघितली तर म्हणजे आता आपण म्हणतो की गव्हाबद्दल भरपूर येतं, ग्लुटीन बद्दल बरोबर, बरेच जण त्याबद्दल काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगत असतात. पण सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण की ग्रीन रिव्होल्युशन झालं बरोबर, हरित क्रांती झाली, त्यावेळेला जे काही म्हणजे हायब्रिडायझेशन झालं, त्यावेळेला जे काही आता म्हणजे पूर्वीचं जो काही गहू होता आणि आताच्या गव्हामध्ये असलेलं ग्लुटीन हे वेगळं आहे पूर्णपणे.
2: अच्छा.
3: तर त्यामुळे ते जे काही ग्लुटीन आहे ते पचवण्याची तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांमध्ये. त्याच्यानंतर आपण जे काही पॅक फूड खातो ज्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेली असतात, आणि आता फूड इंडस्ट्री कसं करते की हेल्थचा विचार करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही ऍडिक्टिव्ह कसं व्हाल याच्यासाठी बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात, त्यांनी सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्वीटनर्स खूप वापरलेले आहेत, त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. आणि ओव्हरऑल या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या तर त्यांनी पचन आपलं काय होत असतं, डिस्टर्ब होत असतं. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती की बीट्वेल, पण खरं वास्तविक नर्व्ह हेल्थसाठी अनेक व्हिटॅमिन्स कामाला येतात. म्हणजे नुसतंच तुमचं बीट्वेल नाही तर B1, B2, B6, B9 या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या नर्व्ह हेल्थसाठी कामाला येत असतात. आणि जर का यांचं पचनच जर का प्रॉपर झालेलं नसेल तर मात्र तुमची नर्व्ह हेल्थ काय होते, डॅमेज व्हायला लागते. नर्वस सिस्टीमच ओव्हरऑल डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून खरं असे न्यूरोपॅथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात.
2: ओके श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484061025.
3: आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलंय निदान परिवर्जनम, म्हणजे कारण काय ते शोधा बरोबर की नाही. म्हणजे मग समजा तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे आता जसं आपण गव्हाचं म्हणलं ग्लुटीन येत असेल किंवा म्हणजे पॅक फूड येत असतील किंवा म्हणजे तुम्ही जर का कुठली मेडिकेशन घेत असाल, म्हणजे ऍसिडिटीची मेडिकेशन तुम्ही कंटिन्युअस घेत असाल, डायबेटिकची मेडिकेशन घेत असाल की आणखीन इतर काही मेडिकेशन पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे काय बीट्वेल किंवा म्हणजे बी कॉम्प्लेक्सचं जे काही तुमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते रिड्यूस होऊ शकतं, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा काय केल्या गेल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत. कारण कसं आहे की तुमचं पचन सुधारल्याशिवाय तिथे कामच होणार नाहीये. मग आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन सांगितलेलं आहे बरोबर की नाही. म्हणजे तुमची भूक पण वाढली पाहिजे किंवा म्हणजे गट बॅक्टेरियावर आजकाल बरंच काही येते बरोबर की नाही. म्हणजे मग तुमचे गट बॅक्टेरिया कसे रिपेअर केले जातील, पहिल्यांदा हे गट बॅक्टेरिया डॅमेज का झाले ते बघायला पाहिजेत. आणि मग ते गट बॅक्टेरिया रिपेअर करण्यासाठी मग आयुर्वेदामध्ये जर का म्हणजे फारच तिथे तुमचं जर का कफ तयार झालेला असेल तर वमन देणं असेल, समजा पित्त फार वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का म्हणजे ऍसिडिटीमुळे जर का तुम्हाला गट बॅक्टेरिया जर का सर्व्हाइव्ह होत नसतील तर विरेचन देणं असेल. कारण कसं आहे की टेम्पररी म्हणजे रिलीफसाठी मग बरेचसे मेडिसिन्स येतात बरोबर ना, पण त्या टेम्पररी रिलीफ करून नंतर फ्युचर मध्ये पाय कापण्याची पाळी येऊ शकते, त्यामुळे हे टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी

0: सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:55 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड.
3: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
4: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
5: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आला का
6: बाबा? झोपू दे ना.
5: काय करायचं याला?
6: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
5: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझ्या.
4: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
5: मग काय करू?
4: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
5: काय सांगताय?
4: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
4: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार.
4: मॅडम, आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
7: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
4: अगदी.
7: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
4: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
7: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
4: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
7: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
4: अरे वा.
7: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
4: अगदी अगदी बरोबर आहे.
7: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
4: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
7: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
4: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
7: धन्यवाद.
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
8: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
9: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: भगवान यावं का आम्ही?
5: नारदा ये ये. अरे तुझीच आठवण काढत होतो, बरं झालं तू आलास.
4: प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी माझी आठवण काढावी असं काय घडलंय?
5: सांगतो, पण तू मला आधी सांग की कुणाचं स्तोत्र गात तू इथे आलास? आज तुझ्या तोंडून नेहमीच्या विष्णू नामाऐवजी काही वेगळंच ऐकलं मी.
4: भगवंता क्षमा असावी, आपली स्तुती गात मी इथं यायला हवं होतं खरं, पण मनात बदामी नगरी जवळची तिलक वनातली देवी बनशंकरी होती म्हणून मी तिचं स्मरण. चूक झाली भगवंत.
5: नारदा मी प्रसन्न आहे, घाबरू नकोस. अरे ज्या क्षेत्रांची गणना मोक्षस्थान म्हणून केली जाते त्यात वनशंकरीचं स्थान प्रमुख आहे, मलाही ते प्रियच आहे. तेव्हा तू देवीची स्तुती गायलीस याचा मलाही आनंदच झाला. तिलक वनातल्या त्या जगदंबेची आठवण सर्वांना असावी असं मला देखील वाटतं.
4: तर मग देवा आता माझी आठवण का केली ते सांगून टाकावं. कोणतं काम माझ्याकडे आपण सोपवणार आहात?
5: अरे आठवण केली ती सुद्युम्न राजाच्या निमित्तानं.
4: म्हणजे? नाही म्हणजे मी समजलो नाही.
5: नारदा अरे सुद्युम्न माझं भक्त आहे. ते ध्यानमग्न असताना काल तिथे अगस्ती मुनी त्यांच्या पत्नी बरोबर म्हणजे लोपामुद्रेबरोबर गेले आणि राजा ध्यानात असल्यामुळे त्याला ते आल्याचंही समजलं नाही. त्याच्याकडून अगस्त्यांचा जो आदर सत्कार व्हायचा तोही त्यामुळे झाला नाही.
4: साहजिक आहे, अगदी साहजिक आहे.
5: पण अगस्त्य राजावर भयंकर संतापले आणि त्यांनी त्याला हत्ती होशील असा शाप दिला.
4: काय म्हणता काय भगवान, या अगस्त्यांना झाले तरी काय? राजा समाधीत आहे, तो ध्यानमग्न आहे, याचा खरं तर त्यांना आनंद वाटायला पाहिजे होता.
5: मला वाटतं अहंकार त्यांना बाधला आहे. कधी कधी सज्जनांना आपल्या सज्जन पण

0: ज्ञानाचा, सत्यप्रिय माणसांना आपल्या सत्यनिष्ठेचा, साधू पुरुषांना आपल्या साधुत्वाचाच अहंकार होतो. अगस्तींना त्यांच्या तपस्सामर्थ्याचा अहंकार वाटतो आहे असं माझ्या लक्षात आलं. नक्कीच अगस्त्यांचं तसं झालं आहे आणि त्यांना त्या चुकीची जाणीव द्यायला हवी.
1: पण मी काय करू शकतो भगवन? मी आपला साधा सुधा गरीब, तुमच्या चरणांचा मी दास. अहो अगस्तीन पुढे माझं काय चालणार?
0: नारदा, विनयाचं नाटक तुला चांगलं जमत, पण तुला मी चांगलाच ओळखून आहे. हे पहा, काशीत राहणाऱ्या त्या अगस्तींना काशी सोडून बाहेर जाण्याची शिक्षा पुरेशी होईल असं मला वाटत. जा आणि तशी काहीतरी युक्ती कर. काशीचा विरह त्यांना झाला की ते तळमळत राहतील, तेव्हा तेवढं काम तू कर.
1: ठीक आहे भगवंता, मी प्रयत्न करून पाहतो.
0: ठीक आहे, जा तू.
1: नारायण नारायण, अगस्तींना काशी सोडून कुठं पाठवावं बरं आणि कस? सुचली युक्ती, सुचली. देवी बनशंकरी कृपाळू आहेस, या तुझ्या लेकराला तू अशी युक्ती सुचवली आहेस की भगवंताच्या रागातून मी वाचणार नक्की. चला आता विंध्य पर्वताकडे जावं.
2: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: या या महर्षी, इकडे कसं येणं केलं? तुमच्या येण्यानं धन्य झालो मी.
1: विंध्यराज, तुला सहज जाता जाता भेटावं म्हणून आलो.
4: इकडूनच चाललो होतो तेव्हा.
3: नाही महर्षी, तुम्ही तसे येणारे नव्हे, काहीतरी खास काम असणारच तुमचं. तुमचा चेहरा आणि आवाजच सांगतोय ते.
1: नाही विंध्यराज, खरोखर नाही. तुझी आठवण मेरू पर्वतानं केली म्हणून मला ही.
3: माझी आठवण आणि मेरू पर्वतानं? आश्चर्य आहे, कशामुळे माझी आठवण केली त्यानं? तसं काही कारण तरी मला दिसत नाही.
1: अरे तो म्हणाला की सगळ्या पर्वतांमध्ये मीच, म्हणजे तोच श्रेष्ठ आहे. विंध्याची तर माझ्या समोर मानच खाली जाईल. तेव्हा मला थोडा रागच आला, वाईटही वाटलं थोडं. पण मी काय करणार?
3: असं म्हणाला तो? माझ्यापेक्षाही तो स्वतःला श्रेष्ठ म्हणाला?
1: होय विंध्यराज, आता गर्वाचं घर खाली हे त्याला कुणी सांगावं? तुमच्या सारख्यांनीच ते काम केलं पाहिजे असं माझ्या मनात आलं इतकंच. मी निघतो आता, सहज आठवण झाली म्हणून आलो होतो. येतो. नारायण नारायण.
3: मेरू पर्वताची ही वल्गना? हा विंध्य किती प्रचंड मोठा आहे याची कल्पना नाही त्याला. हे रूप त्याला दाखवण्याची वेळ आता आली आहे. मी करतोच धारण ते महाविशाल रूप.
5: अरे बापरे, चमत्कार पहा.
6: खरंच की विंध्याची उंची आभाळाला पोहोचली.
7: अरे बापरे, अर्ध्या पृथ्वीवर अंधार पडलाय.
8: छे, हे अघटितच घडलंय काहीतरी. धावा धावा, कुणीतरी या पर्वताला आवरा, नाहीतर अनर्थ होईल.
7: अगस्त्य अगस्त्य मुनींकडे चला, ते काहीतरी उपाय करतील.
9: घाबरलेली निरपराध माणसं अगस्त्यांकडे जाऊन त्यांना मदतीसाठी विनवू लागली. तेव्हा अगस्त्य लोपामुद्रेसह काशी बाहेर पडले आणि विंध्याद्री जवळ आले. त्याला पाहिलं आणि विंध्य आदरानं झुकून उभा राहिला. त्याला आशीर्वाद देत अगस्त्य म्हणाले, विंध्य राजा, मी दक्षिणेतून परत येईपर्यंत असाच झुकून उभा राहा. आणि ते लोपामुद्रेसह प्रथम करवीरला आणि नंतर तिलक वनात बदामीला आले.
2: महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
10: आमचा पत्ता आहे
11: स्वामी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
12: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
10: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी.

0: माहिती व्यवस्था शेखर काळे.
1: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे. काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
2: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत कोल्हापूर दर्पण।

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण।
1: श्रोता कोल्हापूर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोता हो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं शाहू स्मारक कोल्हापूर इथं संपन्न झालेल्या कवी संमेलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। श्रोता हो, शेकडो टन प्लास्टिक कचरा कोठे ठेवायचा हा प्रश्न सध्या यंत्रणेला भेडसावतोय। कचरा संकलित केल्यानंतर त्याचं वर्गीकरण करावं लागतं, त्यामध्ये प्लास्टिक बॉटल आणि मोठं प्लास्टिक सहज विक्री होतं, त्याचं रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीला ते दिलं जातं, पण चॉकलेट बिस्किट अशांचे लहान आवरण तसेच पडून राहतात, त्याची विल्हेवाट होत नाही। हा संपूर्ण कचरा इकडे तिकडे पसरू नये यासाठी पेटवला जातो आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे अनेकांचं आरोग्य बिघडतं। यासाठी काही गोष्टी सुजाण नागरिक म्हणून आपणच करणं आवश्यक आहे। कचरा जाळल्यामुळे विषारी वायू आणि धूर निर्माण होऊन हवा आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, त्याऐवजी आपण काही शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करू शकतो। कचरा वेगळा करावा, घरातच ओला कचरा ज्यामध्ये अन्नाचे अवशेष फळांची सालं अशा गोष्टी येतात आणि सुका कचरा ज्यामध्ये प्लास्टिक कागद आणि काच अशा गोष्टी येतात त्या वेगळ्या कराव्यात। आपल्याकडच्या कचऱ्याचं कंपोस्ट खत करण्याचा प्रयत्न करावा। ओल्या कचऱ्यामध्ये खत तयार करण्यासाठी खड्डा किंवा कंपोस्ट डस्टबिनचा वापर करावा, पुनर्वापर करता येईल याचा प्रयत्न करावा। सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक काच आणि धातू भंगारवाल्यांना किंवा महापालिकेच्या घंटागाडीत सुस्थितीत द्याव्या, जेणेकरून त्यावर पुनर्प्रक्रिया करता येईल। ई कचरा व्यवस्थापन करावं, जुने मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅटऱ्या नियमितपणे ई कचरा संकलन केंद्रावर जमा करावं। हानिकारक कचरा वेगळा ठेवावा, औषधांच्या बाटल्या आणि रासायनिक कचरा वरिष्ठ विभागाच्या सूचनेनुसार आणि नियमांनुसारच नष्ट करावा। अशा काही छोट्या छोट्या गोष्टीतून आपण यंत्रणेला मदत करू शकतो आणि आपल्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो।
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। 31 मेच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सरिता थोरात यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
3: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल माती परीक्षण याविषयी सविस्तर माहिती आणि सुमधुर गाणी। तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवर।
1: श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय।

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, ठीक 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया गीत बहार. दरम्यान सकाळचे 8:30 वाजता आहेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसांख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं.
बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत

0: नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आज या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया. चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: या जगात असा एकही माणूस सापडणार नाही की जो विचार करत नाही। प्रत्येक माणूस चिंतन करत असतो, पण बहुधा तो अनिष्टच चिंतन करत असतो। बहुतेक सर्व लोक नेहमी अनिष्ट चिंतन करतात, अनिष्ट विचार करतात। जगात जे काही दुःख निर्माण झालं, अडचणी निर्माण झाल्या, समस्या निर्माण झाल्या, रोगराई आपत्ती विपत्ती निर्माण झाली, या सर्वांचं एकमेव कारण म्हणजे अनिष्ट विचार। तुमचे विचार जर अनिष्ट असतील तर त्यातून जे निर्माण होतं ते अरिष्टच निर्माण होतं। म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्ही विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे। चिंतनाच्या ठिकाणी सावध राहिलात की तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल। म्हणून संसारी असावे सावध हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते। वास्तविक जगातील सर्व दुःखाचं मूळ आपल्या ठिकाणी नांदणाऱ्या अनिष्ट विचारात आहे, आणि हे न कळल्यामुळंच लोकांनी संसारावर खापर फोडलं।

जीवनविद्या सांगते की संसार वाईट नाही, बायको मुलं वाईट नाहीत. वाईट काय आहे? तर तुझं जे चिंतन आहे, अनिष्ट आहे, ते वाईट आहे. त्याऐवजी तुम्ही इष्ट चिंतन कराल तर तुमचे सर्व प्रश्न सुटतील. तुकाराम महाराज सांगतात, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. किंवा हित ते करावे देवाचे चिंतन. अहो, यापेक्षा सोपं काय सांगणार? आता देवाचं चिंतन करायचं म्हणजे कुणाचं चिंतन करायचं? जीवनविद्या सांगते की देवाचं चिंतन करायचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन करायचं. दिव्यत्व कुठे आहे? जीवनविद्या सांगते दिव्यत्व कुठे नाही. तुमचा प्रश्न दिव्यत्व कुठे आहे, तर दिव्यत्व कुठे नाही हा माझा प्रश्न आहे. वास्तविक दिव्यत्व जे आहे ते तुम्ही पहाल तिथं आहे, पहाल तिथं दिव्यत्व आहे. प्रल्हादाला हिरण्यकश्यपून तुझा नारायण आहे कुठे असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रल्हादानं उलट प्रश्न केला की माझा नारायण नाही कुठे. याचा अर्थ तुम्ही पहाल तिथं तो आहे. त्याप्रमाणे दिव्यत्व जे आहे ते तुम्ही जिथं पहाल तिथं ते आहे. जिकडे तुम्ही पहाल तिकडे दिव्यत्व आहे. झाडांकडे बघा, आकाशाकडे बघा, सूर्य चंद्र यांच्याकडे बघा, पशु पक्षी माणूस या सर्वांकडे दिव्यत्व आहे. हे जे दिव्यत्व आहे, या दिव्यत्वाचं तुम्ही चिंतन करा, त्याचं दर्शन घ्या. तुम्ही सतत त्याचं चिंतन करा, त्याचं सतत स्मरण करा, त्याचं अनुसंधान करा, त्याचं अवधान करा. जीवनविद्या सांगते की आपल्या शरीरापेक्षा दिव्यत्व दुसरं कुठे आहे? आपल्या मानवी शरीरापेक्षा दिव्यत्व दुसरं काही नाही. जीवनविद्या सांगते की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर आहे म्हणून धर्म आहे, शरीर आहे म्हणून समाज आहे, शरीर आहे म्हणून बायको आहे, नवरा आहे, जग आहे, शरीर आहे म्हणून सर्व ब्रह्म आहे, शरीर नाही तर सर्व शून्य. वास्तविक आपलं हे शरीर आहे म्हणून सर्व आहे, आणि हे शरीर नाही तर सर्व शून्य आहे हे आपण ध्यानात ठेवायला हवं. लोकांमध्ये असा गैरसमज आहे की आपलं हे जे शरीर आहे हे असार आहे, आपलं शरीर हे नाशवंत आहे. मी त्यांना सांगतो की अरे, पण तू रडतोस कशाला रे का? ते जाईल तेव्हा जाईल, पण तू आत्तापासूनच कशाला रडतोस? मरशील तेव्हा मरशील, आत्तापासून रडतोस कशाला? जीवनविद्या सांगते की तू सुखानं संसार कर. संतही तेच सांगतात. ते सांगतात, सुखे संसार हा करी, वाचे उच्चारावा हरी. सुखे संसार हा करी, वाचे उच्चारावा हरी, असं म्हटलेलं आहे. आता हरीचं स्मरण करायचं म्हणजे कुणाचं स्मरण करायचं? त्यासाठी सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंद पदते हरी म्हणती तया, असं म्हटलेलं आहे. हरीचं स्मरण करायचं म्हणजे आनंदाचं स्मरण करायचं आणि आनंदात राहायचं. समुद्रामध्ये आनंदानं पोहायचं म्हणजे प्रथम समुद्रात पोहायचं कसं हे आपल्याला शिकावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाच्या डोहात पोहण्यासाठी आनंदाच्या डोहात पोहायचं कसं हे प्रथम शिकावं लागतं. लक्षात घ्या की आपोआप काही होत नाही आणि केल्याशिवाय काही होत नाही. सांगायचा मुद्दा असा मला की देवाचं चिंतन करायचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन करायचं हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. देवाचं स्मरण करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गणपती, शंकर किंवा अन्य मूर्ती येतात. जीवनविद्या सांगते की यापेक्षा दिव्यत्व पहा. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा. ते सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी

समस्त हा शब्द वापरलेला आहे. वास्तविक समस्त या शब्दात काही वेगळं नाही. जो या विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो, म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असं पाहतो, तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी

0: तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही, कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रकट आहे, मूर्तिमंत आहे. हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही, इतकंच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगायला सुद्धा काही उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म, बायको मुलं, घरदार, उद्योग व्यवसाय, यज्ञयाग, भजन पूजन, प्रपंच परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही. थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे. जीवनामध्ये मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही, हीच खरी मानवजातीची शोकांतिका आहे. सांगायचा मुद्दा असा की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो हे चिंतन करणं हा महत्वाचा भाग आहे. चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. जीवनविद्या सांगते की देवाचं चिंतन म्हणजेच दिव्यत्वाचं चिंतन जर सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणेच येतील. जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, तुमचं जसं चिंतन तसे तुमचे विचार. जीवनविद्या सांगते की एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारते आणि विचार सुधारले की उच्चार आचार हेही सुधारतील. मी हे नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे, दुःखी होणं कठीण आहे, पण परिस्थिती मात्र उलट आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी त्याप्रमाणे सुखाचं असतं, ते हाताला लागतं पण हातात येत नाही. पारा जसा हाताला लागतो पण तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात येत नाही. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं म्हटलेलं आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्या किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचा थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
4: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131 2444 2161.
6: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
6: काय
7: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
8: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
9: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
10: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
11: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
12: स्फूर्ती दही वाटीभर,
13: थंडावा पोटभर,
12: उन्हाळा असो वा उपवास,
13: स्फूर्ती दही एकदम खास.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, ठीक 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांची रचना, कमलाकर भागवत यांचं संगीत.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. छोटी सी बात या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करूया. ही रचना आहे योगेश यांची, संगीत सलील चौधरी यांचं, आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज गीतकार योगेश यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांच्या काही रचना

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
3: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
4: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे। तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये।
3: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते।
4: कशी मिळू शकते?
3: उद्गमने, RBI च्या उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा।
4: हो,
3: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा।
4: आजच सर्च करतो।
3: मग आजचा चहा तुझ्याकडून।
4: हो हो,
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क करा।
7: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। सकाळचे 9:12 आणि 30 सेकंद झाली आहेत। श्रोत्यांनो, या कार्यक्रमात आज आपण गीतकार योगेश यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकत आहोत। आता रजनीगंधा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज आणि सलील चौधरी यांची रचना, माफ करा, यांचं संगीत।

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
2: कूल रहा.
4: श्रोते हो, अवश्य ऐका NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग, सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर.
5: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
4: श्रोते हो, 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. यानिमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. त्यासाठी जरूर फोन करा. येत्या शनिवारी म्हणजे उद्या 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत त्यासाठी आमचा फोन नंबर 02312626224. गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आज आपण योगेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकत आहोत. आता आनंद या चित्रपटासाठी मन्नाडे यांच्या आवाजात सलील चौधरी यांची संगीत रचना.

0: कभी तो हंसाए।
1: छोटी सी बात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि येशुदास यांच्या आवाजात योगेश यांची रचना, सलील चौधरी यांचं संगीत।

आणि श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात आता शेवटी मुकेश यांच्या आवाजात सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेली योगेश यांची रचना, चित्रपट रजनीगंधा.

श्रोत्या याबरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. जुबेर अब्दुल मकानदार, वय वर्ष 16, उंची 5 फूट, रंग सावळा, नाक सरळ, चेहरा उभा, केस बारीक काळे, हनुवटीवर जुन्या जखमेचे व्रण असलेल्या, डोक्यास रक्त पोहोचत नसल्यानं थोडासा गतिमंद असलेल्या, मराठी आणि हिंदी भाषा बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या, अंगात चॉकलेटी रंगाचा हाफ बायांचा शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट अशा या मुलास 3 मे 2026 रात्री 10 ते 4 मे 2026 पहाटे 5 दरम्यान राहत्या घरातून बेगर वसाहत चिपरी शिरोळ तालुका जयसिंगपूर इथून काही अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणाकरता कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेण्याचा गुन्हा केलेला आहे. त्याचा तपास करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूया. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराज यांची रचना, आवाज आहे आशा भोसले यांचा.

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
1: फोन 940-440-8000।
3: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
4: तात्या, दाढ लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय।
3: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
4: वय, दातासाठी एक नंबर।
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
6: आकाशवाणीच्या कोल्हापूर हे प्रसारण आहे। सकाळचे 10:12 आणि 25 सेकंद झालेली आहेत। श्रोते हो, थोडस इकडे लक्ष द्या। रामचंद्र बाळकृष्ण राऊळ, वय वर्ष 47, खासगी नोकरी, अंगात पिस्ता रंगाचा फुल शर्ट, निळी जीन्स, पायात पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट शूज, मराठी आणि हिंदी बोलू शकतात। रेल्वे स्टेशन कोल्हापूर इथून दिनांक 3 मे दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता आहे। त्याचबरोबर कार्तिक उत्तम पवार, वय वर्ष 21, राहणार गणपती मंदिरजवळ जाधववाडी कोल्हापूर, अंगाने मध्यम रंगाने सावळे, उंची 5 फूट 5 इंच, केस काळे, नाक सरळ, डोळे काळे, अंगात पांढरा टी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, मराठी आणि बोलू शकणारे। जाधववाडी कोल्हापूर इथून राहत्या घरातून 15 तारखेपासून रात्री 11:30 बेपत्ता आहेत। आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर।
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।

0: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 10:15 या कार्यक्रमामध्ये आता देव दिना घरी धावला या नाटकासाठी ही पदरचना आहे बाल कोल्हटकर यांची. संगीत वसंत देसाई यांचं आणि आवाज आहे कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: ताई, नोकरी मिळाली.
3: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
2: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
3: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
2: पण ताई,
3: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
2: हो ताई, पार्टी माझी, बजेट
3: तुझं.
4: आरबीआय म्हणते,
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
7: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
6: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
7: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
8: मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमात आता शेवटी रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वामन कर्डक यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत.

0: श्रोतेहो याबरोबरच मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 11 वाजता ऐकूया रामचरित मानस गान. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दरम्यान एक आठवण आमच्या कार्यक्रमांची.
1: श्रोतेहो आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. 31 मेच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सरिता थोरात यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: वयाच्या 7व्या वर्षी मुलं लिहायला वाचायला शिकतात ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली. हो, पण वयाच्या 7व्या वर्षी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येणं आणि तो विचार सत्यात उतरवणारा हरहुन्नरी बालमित्र म्हणजे अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भंदिग्रे यांनी केलेली बातचीत जरूर ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात येत्या रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ऍप वरून सुद्धा. तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत.
1: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल माती परीक्षण याविषयी सविस्तर माहिती आणि सुमधुर गाणी. तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वर.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10:30 कार्यक्रम प्रसारित करत आहोत इंद्रधनू. आज या कार्यक्रमात 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सरिता थोरात यांच्याशी केलेली बातचीत ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। श्रोते हो, आपल्याला लाभलेलं आयुष्य आपण कसं चांगल्या प्रकारे आणि आनंदात घालवू शकतो याचाच खरं तर आपण नेहमी विचार करायला हवा। पण कधीतरी आयुष्य जगत असताना काही जणांची वाट मात्र चुकते आणि मग त्याचे परिणाम स्वतः त्या व्यक्तीला आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना सुद्धा भोगावे लागतात। व्यसनाधीनता ही अशीच मानवाच्या आयुष्याला लागलेली एक प्रकारची कीड आहे आणि त्याचे वाईट परिणामच त्या स्वतः व्यक्तीला आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात। श्रोते हो, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जातो। 1987 सालापासून या दिवसाची सुरुवात झाली। तंबाखू सेवनाने होणारे आजार, त्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। तर याच दिवसाच्या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर सरिता थोरात, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर यांची मुलाखत ऐकणार आहोत। त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी। नमस्कार श्रोते हो, 31 मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो। तर याच विषयी डॉक्टर सरिता थोरात, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर यांच्याशी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शनही घेणार आहोत। तर सर्वप्रथम थोरात मॅडम, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत। नमस्कार।
1: नमस्कार मॅडम।
0: तर मॅडम, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो, तर सर्वप्रथम यावर्षीच्या थीम विषयी आपण आधी बोलूयात।
1: यावर्षीची 31 मे रोजीची थीम आहे, आकर्षणाचा मुखवटा दूर करून निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला आळा घालणे।
0: बर।
1: आणि ही थीम आपल्याला तंबाखू कंपन्यांनी निर्माण केलेलं जे खोटं आकर्षण आहे ते उघड करण्याबद्दल आहे।
0: बरोबर।
1: सिगारेट, तंबाखू, ई गुटखा किंवा निकोटीन पदार्थ हे एक स्टाईल, फॅशन किंवा ताण कमी करणारे साधनं नसून ते गंभीर व्यसन आणि आजारांची कारणं आहेत हे लोकांना समजलं पाहिजे। कारण चमकदार जाहिराती करणं, फ्लेवर्स किंवा आधुनिक पॅकेजच्या मागचा जो धोका आहे तो लोकांना समजावून सांगणं हा या थीमचा उद्देश आहे।
0: बरोबर। म्हणजे कुठल्याही आकर्षणाला भूलून,
1: आकर्षणाला बळी न पडता वाईट मार्गाला लागू नये, आणि यामध्ये पालकांची आणि शिक्षकांची जागरूकता ही फार महत्वाची ठरणार आहे।
0: बरोबर। म्हणजे यावर्षीची या पद्धतीची
1: थीम आहे।
0: बर। जागतिक तंबाखू विरोधी दिन, तर मुळात तंबाखूचं व्यसन लागण्याचं कारण काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं?
1: तंबाखूमध्ये असणारं निकोटीन हे व्यसनयुक्त किंवा व्यसनकारक रसायन आहे। त्याची एकदा सवय लागली की व्यक्तीला वारंवार तंबाखू खाण्याची किंवा सेवन करण्याची इच्छा होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि हे व्यसन विशेषतः तरुणांमध्ये लवकर लागतं आणि त्याचे परिणाम मात्र दीर्घकालीन राहतात। आणि हे निकोटीनच फार हानिकारक आहे हे लोकांना समजलं पाहिजे।
0: बरोबर। तंबाखूचं वगैरे पीकही मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा घातक आणखी काय गोष्टी आहेत तंबाखूमध्ये?
1: तंबाखूमध्ये बरेचसे पदार्थ, म्हणजे 40% पर्यंत कर्करोगजन्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 4000 पेक्षा जास्त विषारी रसायनं आहेत। हे लोकांना कल्पना येत नाही या गोष्टींची, त्यामुळे आपल्याला त्या व्यसनामध्ये ते गुरफटले जातात आणि त्याच्यामुळे जे आजार होतात ते सुद्धा दीर्घकालीन असतात। म्हणजे फक्त आपण लोकांना, आपण जाहिरातींमध्ये किंवा सिनेमा हॉलमध्ये जेव्हा जाहिराती केल्या जातात तेव्हा महत्वाचं जास्त करून आपला कर्करोगाचा एखादा फोटो किंवा हे दाखवलं तर, पण त्याचे जे दूरगामी परिणाम आहेत त्याच्यामध्ये हृदयाचे विकार आहेत, म्हणजे अकाली वृद्धत्व येणं, तोंडात म्हणजे रोजच्या जीवनात सुद्धा वावरताना तोंडाला दुर्गंधी येणं, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते, केस गळती, केसांना दुर्गंध येणं, असे सगळे त्याचे दुष्परिणाम असतात। आणि या परिणामांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे मग जास्त प्रमाणात मग कॅन्सर सारख्या ल्युकोप्लॅकिया, म्हणजे तोंडामध्ये पांढरा चट्टा येणं, तो जर का आपण त्याच वेळेत नाही का हील केला किंवा त्याच्यावर आपण करेक्टिव्ह मेजर काही नाही घेतलं तर तो चट्टा वाढत जातो आणि पांढरा चट्टामध्ये तो अल्सर निर्माण होतो, जो की नंतर आपल्याला मुखामध्ये तो अल्सर सहित जर काही टिश्यू काढावे लागले तर ती मग त्यामुळे विद्रूपता येते। तर या गोष्टींचं वारंवार अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा, शालेय मुलांमध्ये सुद्धा याची वारंवार जनजागृती होणं हे गरजेचे आहे आजची गोष्ट असं वाटतं।
0: म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या तंबाखूमध्ये असल्यामुळे तो घातक
1: घातकच आहे
0: आणि त्यामुळेच ते व्यसनाला देखील तो कारणीभूत
1: आहे।
0: बरोबर। तंबाखू सेवनाचे विविध प्रकार

0: कुठले कुठले सांगाल?
1: तंबाखू सेवनाचे विविध प्रकार आहेत. प्रत्यक्ष तंबाखू खाल्ला जातो, मिश्री म्हणून वापरला जातो, आणि हा जास्त करून पुरुषांमध्ये जास्त वापर होतो, स्त्रियांमध्ये त्याचा कमी वापर आहे, आणि गरीब कुटुंबातल्या स्त्रियांमध्ये याचं जास्त सेवन असतं. त्या व्यतिरिक्त विडी, सिगारेट, हुक्का, चिलीम, चुट्टा, पाईप, हुकली, चिरूट, सिगार अशा वेगवेगळ्या प्रकारे, आणि आता आजकालच्या ह्याच्यात म्हटलं तर ई सिगारेट, या विविध प्रकाराने तंबाखूचं सेवन केलं जातं. आणि याच्यात अजून एक उल्लेख करावा असा वाटतो मला की जे निष्क्रिय धूम्रपान, आपण सिगारेट ऐकतो पण निष्क्रिय धूम्रपान म्हणजे जो व्यक्ती धूम्रपान करतो त्याच्या शरीरामध्ये 30% त्याचं सेवन होतं, पण 70% हे वातावरणात सोडलं जातं. आणि त्या 70%मुळे त्याच्या आसपासची लोक, किंवा जर व्यक्ती घरात धूम्रपान करत असेल तर त्याचे पाल्य, त्याची पत्नी किंवा घरातले आई वडील यांना सुद्धा त्याचा धोका जास्त राहतो.
0: बरोबर,
1: म्हणजे निष्क्रिय धूम्रपान हे तितकंच घातक आहे जितकं की प्रत्यक्ष सेवन करणं.
0: अगदी बरोबर, म्हणजे फक्त आपल्या स्वतःच्या शरीरापुरतं ते नाही तर इतर ठिकाणाहून सुद्धा त्याला दुष्परिणाम होऊ
1: शकतात.
0: त्यामुळे खरं तर ह्या व्यसनांच्या आहारी न गेलेलंच केव्हाही
1: चांगलं,
0: आपण यावर्षीच्या आपल्या थीममधनं सांगतोय. एकंदरीत तंबाखू सेवनामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचं काय प्रमाण सांगू शकाल?
1: पुरुषांच्या तुलनेत महिलांचं तंबाखू सेवन करण्याचं प्रमाण कमी आहे. भारतामध्ये 14 करोड पुरुष आणि 4 करोड महिला तंबाखूचं नियमित सेवन करतात अशी आकडेवारी सांगते. आणि याच्यामध्ये तरुणांच्या तुलनेमध्ये प्रौढांचं प्रमाण जास्त आहे. आणि या तंबाखू खाण्याचं कारण काय तर परंपरागत, किंवा आपल्याला मुलंही अनुकरण करत असतात तर हेच आपण सांभाळलं पाहिजे, कारण आपल्याला व्यक्तींना, पालकांना पाहून मुलांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटतं की म्हणजे माझे बाबा खातात किंवा काका खातायत तर मी का नाही खायचंय. तर या गोष्टीने जो परंपरा किंवा जो मित्रांचा दबाव असतो काही मुलांना की काय होतं, एक वेळेला करायला काय होतं, ही जी एक वेळ असते ना ती जर का टाळली गेली तर तो त्यापासून मुक्त राहू शकतो हे फार जपणं, आणि याच्याबद्दल पालकांनी मित्रत्वाच्या नात्यानं आपल्या मुलांशी बोलणं फार गरजेचं आहे. कारण मुलं ही आपल्या आजकालच्या मीडिया, मोबाईल याच्यामध्ये लागले, त्यामुळे प्रत्यक्ष संवाद पालकांमधला बंद झाला. तणाव, मित्रांचा दबाव, अनुकरण करणं, प्रसार माध्यम फॅशन किंवा स्टाईल म्हणून करणं, आणि त्याची किंमत कमी आहे त्यामुळे, आणि हे सहज उपलब्ध असल्यामुळं, हे इझिली अवेलेबल मिळत असल्यामुळं तंबाखूचं सेवनाचं प्रमाण हे जास्त आहे.
0: बरोबर, स्त्रिया याकडे का वळत असतील असं आपल्याला वाटतं?
1: पुरुषांना व्यसन करण्यामागे कारण सांगितलं जातं की त्यांना ताण असतो किंवा जबाबदारी सांभाळतात, पण आजकालचा जर समाज बघितला तर पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया म्हणजे घरची जबाबदारी सांभाळूनही त्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतात. आणि याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जर का सभोवतालचं वातावरण, त्यांचा दबाव, फॅशन, आकर्षण ह्या गोष्टींच्या मागे लागून सुद्धा याच्यामध्ये व्यसनाधीनता वाढते. आणि गरीब स्त्रिया कष्टकरी असतात महिला, समजा एखादी महिला तंबाखूच्या शेतात तिथेच कामाला जात असेल तर तिला त्यापेक्षा हे इझिली आहे की मला बाबा फ्रेश वाटलं, एखादी गोष्ट सेवनाने मला फ्रेश वाटलं तर ती वारंवार करावीशी वाटते. किंवा एखादी मिश्री लावली, मला आता हे कामाच्या कामात मला आता बाकी काही खाण्याची खेळण्याची वेळ मिळत नाहीये तर तेवढा तो वेळ मारून नेली जाते. ती अशी करत करतच तो जे साचलं जातं आणि त्याच्यामुळे हे व्यसनाधीनता वाढते.
0: बरोबर, एकंदरीत कोणकोणते आजार तंबाखू सेवनामुळे होतात?
1: हा, याच्यामध्ये आपण प्रत्यक्षदृष्ट्या सांगितले की तंबाखूच्या मुखामधले जे काय अल्सर वगैरे होणार, कॅन्सरजन्य होणार, म्हणजे पूर्ण स्वरयंत्राचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, अशा प्रत्येक प्रकारच्या परिणाम त्याच्यामध्ये होतात. श्वसनासंबंधीचे रोग म्हणजे दमा, अलर्जी, क्षयरोग होऊ शकतो, उच्च रक्तदाब होऊ शकतो, हृदयरोग, मधुमेह ह्या गोष्टी होतात आणि आपली फुफ्फुसाची कार्य करण्याची क्षमता कमी होते. याच्यामध्ये लकवा येऊ शकतो, कारण समजा उच्च रक्तदाब असेल तर कारांतरानं हायपरटेन्शनचं कारण हे त्याच्यामध्ये लकवा होऊ शकतो. कमजोरी राहते, मोतीबिंदू, वंध्यत्व येऊ शकतं. गरोदर स्त्री काय स्वतः तंबाखू सेवन नाही करणार, पण ती समजा ह्या निष्क्रिय धूम्रपानाची बळी असेल तर जन्माला येणारं मूल कमजोर होऊ शकतं. तर घरामध्ये धूम्रपान करणाऱ्या पुरुषाला याची जाणीव असली पाहिजे की आपण करणाऱ्या धूम्रपानामुळे, निष्क्रिय धूम्रपानामुळे त्या गरोदर स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला सुद्धा ते बाळ कमजोर होऊ शकतं आणि स्त्रीचं अकाली बाळंतपण म्हणजे वेळेच्या आधी ती स्त्रीला बाळंतपण होऊ शकतं. हे इतके गंभीर धोके आहेत, हे दूरगामी याचे परिणाम आहेत, शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम पण होतात. तर ह्या दृष्टीनं त्याचं जनजागृती या घडीला
0: महत्वाची आहे. आणि अजून एक विचारायचं होतं म्हणजे की कधीही तंबाखू म्हणजे आज सेवन केलं की पुढच्या 8 दिवसात ह्या आजार झाले असं कधीच होत नाही.
1: असं नाही,
0: या गोष्टी लगेच

0: तुमच्या लक्षात येणार नाहीत, याचे दूरगामी परिणाम आहेत. त्यामुळे वेळीच या मार्गी न जाता हा, आणि त्यासाठी थोडासा कंट्रोल असणं, नियंत्रण असणं या गोष्टींचं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: याच्यामध्ये मला असं वाटतं की तंबाखू, समजा आपल्याला तंबाखू सोडण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा उपाययोजना आहेत. तर पहिल्यांदा म्हणजे त्याच्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी असणं, स्वतःला बजावून सांगणं की स्वतः घोषणा आपल्या कुटुंबांसमोर किंवा तंबाखू सोडण्याच्या तारखा घोषित करा म्हणते मी. एखाद्या इसमाला वाटतं की मला व्यसन सोडायचं आहे पण मला नाही सोडता येत, तर ते तुमच्या नातलगांसमोर, मित्रांसमोर, घरच्या लोकांसमोर घोषणा करा की मी या तारखेपासून सोडतोय. त्या पद्धतीनं अवलोकन करण्यासाठीचे प्रयत्न करा. म्हणजे हा आत्मनिर्धारच फार महत्वाचा आहे त्यासाठी. आणि अशा काही जागा असतील की जिथं गेल्यानंतर आपल्याला तंबाखू सेवन करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो, त्या जागांपासून तुम्ही दूर राहा, त्याचा त्याग करा. अशा सवयी जोपासा की तंबाखू खायची सवय होते तर ते हात किंवा त्या गोष्टी आपण व्यस्त राहतील आपले, की त्याच्यासाठी आपल्याला तंबाखू सेवन करावंच वाटणार नाही, इतर कामात ते व्यस्त राहतील, याची काळजी घ्या. जेव्हा इच्छा होते तेव्हा 100 पासून 1 पर्यंत आकडे मोजा मी म्हणेन. आणि जर काही इच्छा झालीच तर आपल्या पूर्वीच्या आनंदी क्षणांची आठवण करा. दोरी उड्या म्हणतो किंवा प्राणायाम वगैरे सारखे जे आपल्या जीवितासाठी किंवा आरोग्यासाठी ज्या फलदायी योजना आहेत त्याचा अवलंब करा असं मी सांगेन. पाणी पिलं पाहिजे जास्त, म्हणजे पाण्याचं सेवन पण रेग्युलर असलं पाहिजे, कारण तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये अस्तित्वात जी असतात शरीरात ती रसायनं ती शरीराबाहेर टाकली पाहिजेत, आणि त्याच्यासाठी आपल्याला पाणी पिलं पाहिजे. आणि त्याच्याऐवजी आरोग्यदायी पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. बडीशेप खा, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, किंवा मित्रांच्या बद्दल बरोबर चर्चा करून तुम्ही ते विचार किंवा वेगळ्या डिस्कशनमध्ये सामील व्हा, जेणेकरून त्याच्याकडे दुर्लक्ष होईल तुमचं.
0: हे आजार तुम्ही वेगवेगळे मगाशी सांगितलेत, उपाययोजना पण सांगितल्यात, या व्यतिरिक्त आणखी दुष्परिणाम काय होऊ शकतात तंबाखू सेवनाचे, म्हणजे कुठल्याही मार्गाने ते सेवन असू दे?
1: त्याच्यामध्ये मॅडम हे दूरगामी परिणाम, गर्भपात सांगितलं मी, जन्माला मूल येणारं कमजोर होऊ शकतं, अकाली बाळंतपण निष्क्रिय धूम्रपान होतं, फुफ्फुसाची क्षमता कमी होते, टीबी, लकवा, मधुमेह, हृदयरोग होऊ शकतो, गँग्रीन, हे अनेक म्हणजे प्रत्येक सिस्टीमवर याचा परिणाम होतो, शरीराच्या प्रत्येक अवयवावर याचा दुष्परिणाम होतो, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.
0: नक्कीच. तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसते. यामध्ये आपण मगाशी सांगितलं तशी अनेक कारणं असू शकतील, स्ट्रेस असेल, नैराश्य असेल, आणखी काही बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत असू शकतात. या व्यतिरिक्त आत्ता सध्या एक गोष्ट ऐकायला मिळते, ती म्हणजे ई सिगरेट आणि वेपिंग हा एक मुद्दा तरुणाईमध्ये सध्या ऐकायला मिळतोय. तर मुळात हा काय प्रकार आहे आणि याचं किती प्रमाणामध्ये तरुणाईमध्ये सध्या या गोष्टी दिसत आहेत, याचा प्रसार तरुणाईमध्ये किती प्रमाणात झालाय साधारण?
1: ई सिगारेट आणि वेपिंग हे आजकालच्या तरुणाईमध्ये खूप याचं आकर्षण आहे, आणि याची आकडेवारी सांगायला गेलं तर आपल्यालाच म्हणजे आपण आश्चर्य वाटेल खूपच याचा. आणि याच्याबद्दलचं महत्वाचं काय की मोठा गैरसमज आहे की हे सुरक्षित आहे हा गैरसमज आहे, आणि अशाच पद्धतीनं त्याचं प्रमोशन केलं जातं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा निकोटीन आणि अनेक घातक रसायनं असतात, आणि ह्याला का बळी पडतात तर त्याचे जे फ्लेवर्स आहेत आणि त्याची जी आकर्षक डिझाईन आहे त्यामुळे ते तरुणांना ते आधुनिक वाटतात, पण प्रत्यक्षात ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. त्यामुळं या दृष्टीनं पालकांनी आणि शिक्षकांनी जागरूक राहणं गरजेचं वाटतं. ई सिगारेटचा प्रचार प्रसार ह्या महाविद्यालयीन तरुणाईमध्ये किंवा आजकाल आपण म्हणतो की सगळे नोकर वर्ग ज्या ठिकाणी तरुणाई आता आपले जॉब करतात त्याच्या परिसरामध्ये याचा जास्त करून प्रादुर्भाव आढळतो.
0: हा म्हणजे जरी हे तरुणाईला सुरक्षित वाटलं असलं तरी जे ऍक्च्युअल तंबाखूजन्य ज्या काही गोष्टी आहेत घातक त्या सगळ्या याच्यामध्ये
1: आहेत,
0: त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं ही सुरक्षित
1: नाही.
0: हा आणि व्यसनच आहे ते एकंदरीत तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी कायद्यात काही तरतुदी आहेत का?
1: हो मॅडम, आपल्याला इथे कोटपा कायद्याचा उल्लेख करावा लागेल. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा हा 2003 कायदा आहे, त्याच्यामधले काही कलम आहेत, त्या कलमांचं उल्लंघन केलं तर त्यासाठी शिक्षाही आहेत. तर कलम 4 सांगतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, आणि त्याचं जर का उल्लंघन केलं तर 200 रुपये दंड केला जातो, आणि हा दंड आकारण्यासाठी प्रत्येक संस्थाप्रमुख ज्या संस्थेच्या आवारात ते घडतं त्या संस्थाप्रमुखाला हे दंड आकारण्याची मुभा आहे. त्याच्यासाठी पुन्हा दुसरा कलम 5 मध्ये आपल्याला

0: तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी आहे. जर का उल्लंघन केलं तर त्याला 2 ते 5 वर्ष कारावास आहे आणि 1,000 ते 5,000 पर्यंतचा दंड आकारला जातो. आणि कलम 6 मध्ये अ आणि ब ही दोन त्याच्यामध्ये कलम आहे की 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. अ मध्ये कलम अ कलम 6 अ मध्ये आणि कलम 6 ब मध्ये शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. याच्यामध्ये उल्लंघन केलं तरी सुद्धा कारावास आणि 1,000 ते 5,000 पर्यंतचा दंड आकारला येऊ शकतो. आणि कलम 7 असं आहे की सर्व तंबाखूजन्य पदार्थ, कारण त्याच्या जाहिराती होतात पण त्या जाहिराती करताना तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर जे 85% जो एरिया आहे त्या 85% भागात आपल्याला त्याच्यामध्ये निर्देशित धोक्याची सूचना करणं अनिवार्य आहे.
1: ओके, त्यामुळे ती दिसते
0: आणि ते आपल्याला दिसते म्हणजे आपण सिनेमा हॉलमध्ये वगैरे जेव्हा पाहतो तेव्हा ते विद्रूप झालेला चेहरा आणि त्याच्याबरोबर ती जेव्हा आवरण दाखवलं जातं त्याच्यामध्ये त्याचा तो चेहरा त्याच्यावर 85% आवरणावर म्हणजे एवढं माहीत असून सुद्धा तरुणाई किंवा लोक त्याला बळी पडतात ही फार शोकांतिका आहे म्हणून. आणि ह्या कलमांचा म्हणजे प्रयत्न त्याच्यासाठीच हे उठावदारपणे याच्यामध्ये कामकाज करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग त्याच्या बरोबरीनं जे स्कॉड आहे पोलीस यांची मदतीनं हे आमचं सतत आपलं कार्यरत आहे. त्याच्यासाठी सेपरेट आपला एनटीसीपी सेल आपल्याकडे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कार्यरत असतो आणि याप्रमाणे या धाडी टाकल्या जातात. ज्या ठिकाणी असं उल्लंघन आढळतं तिथे दंडही आकारले जातात.
1: तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम तर आपण सगळ्यांना माहितीच आहेत. एखाद्या व्यक्तीला यातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात?
0: बाहेर पडायचं असेल तर मला वाटायचं की स्वतःचा आत्मनिर्धार हा फार महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: त्याच्याशिवाय त्याला बऱ्याचशा युक्त्या मगाशी मी आता त्याचा उल्लेख केला, पाणी पिणं, स्वतःला बजावणं की मला हे करायचं नाहीये, त्याग करणं, त्या जागांपासून दूर राहणं, शिवाय आपल्याला ज्या त्या तंबाखूची सेवनाची इच्छा झाली तर इतर पदार्थांचा, बडीशेप, चुरमुरे, इतर काही पदार्थांचं सेवन करणं, पाणी भरपूर पिणं आणि स्वतःला व्यसन मुक्तीपासून झालं तर मला पारितोषिक देण्याची, स्वतःला पारितोषिक द्या म्हणजे ते काय पैशाच्या स्वरूपातच नाही तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. आरशासमोर उभे राहून तुम्ही स्वतःला म्हणा की मी तंबाखू मुक्त राहण्याचा निर्णय घेतोय आणि हे मी माझंच कौतुक करतोय, कारण हे दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा ही माझी आंतरिक इच्छा होणं हे फार महत्वाचं आहे. आणि जर या सगळ्या पद्धतीने जर का तुम्हाला सुटता येत नसेल तर त्या यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही वैद्यकीय कक्षाची मदत घ्या. त्याच्यासाठी आपल्याकडे टोल फ्री क्रमांक आहे 1800-11-2356.
1: परत एकदा सांगता,
0: 1800-11-2356 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याच्यावर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमच्या तंबाखू मुक्तीसाठी तुम्ही मदत घेऊ शकता,
1: म्हणजे तिथं
0: समुपदेशन मिळू शकतं.
1: बरोबर. आणि पालक आणि समाजाची काय भूमिका असावी?
0: मॅडम, याच्यामध्ये खूपच मोठी भूमिका पालकांची आणि समाजाची आहे. मुलं ही मोठ्यांकडनं सवयी शिकतात, त्यांचं अनुकरण करतात आणि पालकांनी स्वतः तंबाखूपासून सेपरेट राहणं किंवा तंबाखूचं व्यसन न करणं किमान या सवयी जोपासताना आपण आपल्या समोर आपलं पाल्य नाही ना, कोणी पाहत नाही ना, या गोष्टीचं दखल ठेवणं हे गरजेचं आहे. शाळा, महाविद्यालये किंवा सामाजिक संस्था आणि माध्यमाने मिळून याच्यात आपल्याला ही जनजागृती करणं आणि तरच आपल्याला हा तंबाखू मुक्त समाज निर्माण करू शकतो आपण.
1: बरोबर
0: असं म्हणणं. तर आपण सगळ्यांचा रोल तर सांगितलाच, पालकांचा फार महत्वाचा आहे, शाळेत शिक्षकांचा आहे, समाजाचाही आहे असं मी म्हणेन. आणि सामाजिक संस्था, माध्यम आपण तर याचाच एक भाग म्हणून आपण जनजागृतीचा प्रयत्न करतोय छोटासा, पण याच्यामध्ये पालकांची भूमिका, आजकाल जो संवाद कमी झालेला आहे, पालक आणि पाल्यमधला संवाद कमी झालेला आहे, त्यामुळं त्यांचं जे काही फ्रेंड सर्कल आहे, मुलं, आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या ग्रुपमध्ये वावरते, कोणते मित्र आहेत सोबत, आणि त्यांच्यावर आपल्याला तटस्थपणे म्हणण्यापेक्षा त्यांच्या नकळत आपलं त्याच्यावर व्हिजिलन्स असला पाहिजे. आणि जर का अशा ह्याच्यामध्ये अचानक आपल्याला एखाद्या व्यसनाधीन मुलगा झाला हे पालकांना समजल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा त्याच्या रोजच्या हालचालीवर, त्याच्या मित्रमंडळींवर आपलं लक्ष असून आपण त्याच्याशी मित्रत्वाच्या भावनेनं रोजची चौकशी असली पाहिजे की आपण कोण, आज कुठे जाऊन आलात, काय आपण केलात. मग समजा काही असतं, बर्थडे पार्टी आहे, तर मग काय काय त्याच्यामध्ये होतं किंवा काय असं आपल्याला नकळत त्याच्याकडून ती संवाद साधला पाहिजे, माहिती काढून घेतलं पाहिजे. आणि अर्ली इंटरव्हेन्शन इज मस्ट, कारण आपल्याला एखादा रोग झाल्यानंतर आपण त्याच्याकडे उपचार

0: करासाठी धावण्यापेक्षा प्रतिबंध हा खरा उपाय आहे आणि हा प्रतिबंधच याच्यामध्ये फार महत्वाचा आहे.
1: बरोबर. आणि पालकांनी एकदम त्यांनी सुद्धा हायपर न होता असं म्हणूयात की थोडंसं
0: मैत्रीपूर्ण वातावरण ठेवलं पाहिजे,
1: त्याला बाहेर काढणं आवश्यक.
0: कारण प्रत्येक गोष्ट ही दंडुका घेऊन किंवा आपल्याला दबाव आणून होऊ शकत नाही. त्याच्या पोटात शिरता आलं पाहिजे की त्याला मुलाला वाटलं पाहिजे की मला बाहेरचा सल्ला मला योग्य वाटतो माझ्या पालकांपेक्षा. ही इथं त्यावेळेला आपण कुठे कमी पडतोय का हा पालकांनी विचार करणं आणि आपण त्याचे मित्र अथवा मैत्रीण होणं ही फार गरजेची गोष्ट आहे आजच्या काळात.
1: बरोबर. तंबाखू विरोधी दिन जो आपण 31 मेला साजरा केला जातो त्या अंतर्गत कुठले कुठले उपक्रम राबवले जातात?
0: याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रॅली काढली जाते किंवा आम्ही तंबाखू मुक्तीची शपथ प्रत्येक इवन ग्रामसभा वगैरे असतील तर त्यामध्ये पण घ्या. म्हणजे लोकप्रतिनिधींच्या समवेत सुद्धा, कारण तो जो इम्पॅक्ट आहे लोकप्रतिनिधींनी स्वतः जर का एखादी गोष्ट

0: रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रॅली काढली जाते, किंवा आम्ही तंबाखू मुक्तीची शपथ प्रत्येक इव्हन ग्रामसभा वगैरे असतील तर त्यामध्ये पण घ्या. म्हणजे लोकप्रतिनिधींच्या समवेत सुद्धा, कारण तो जो इम्पॅक्ट आहे, लोकप्रतिनिधींनी स्वतः जर का एखादी गोष्ट समाजाला सांगितली तर त्याचा जास्त प्रभाव. कारण कसं असतं, आरोग्य विभाग हा नेहमी सांगत असतो बाबा हा तुमचा हा सेल आहे, तंबाखू मुक्तीसाठी सेल आहे, म्हणजे तुम्ही तंबाखूचं सांगणारच आम्हाला, हे असतं भूमिका. त्यामुळे त्या दृष्टीकडे खूप लाईटली बघितलं जातं. तर जर का लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये आवाहनात्मक केलं किंवा जर केलं तर त्याचा जास्त समाजावर प्रभाव होतो. त्यामुळे आपण तंबाखू मुक्तीच्या शपथात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या सगळ्या कार्यालयांमध्ये आम्ही त्या पद्धतीचं पत्रव्यवहार करून किंवा त्यांना आम्ही सांगतो की या पद्धतीच्या व्हाव्यात. आणि स्वतः एनटीसीपी सेल स्वतः कार्यरत राहतो प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर आपल्या जेवढ्या जिल्हा परिषदेच्या आणि शिवाय सिव्हिल सर्जन अंतर्गत ज्या काही संस्था आहेत या संस्थांमध्ये पण याच्याबद्दलचे भागाभागांमध्ये शाळांमध्ये आमच्याकडे सेपरेट आपल्याकडे शालेय आरोग्य तपासणीची पथकं आहेत, त्यांच्यामार्फत शाळांमध्ये सुद्धा याच्याबद्दलची जनजागृती करण्याबद्दलच्या सूचना आम्ही अवगत त्यांना केलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: या संबंधीचे सर्व उपक्रम जिल्ह्यामध्ये विविध पातळीवर शाळांमध्ये आरोग्य संस्थांमध्ये चालू आहेत. तंबाखू विरोधी दिन 31 मेला साजरा केला जातो. या अनुषंगानं हे विविध उपक्रम, स्पर्धा, रॅली किंवा शपथ घेणं हे उपक्रम तर चालूच आहेत आणि त्या दिवशी त्याची सांगता होणार आहे. आणि त्यासाठी मला असं आवाहन करावं वाटतं श्रोत्यांना की तंबाखूचं आकर्षण हे तात्पुरतं आहे, त्याचे दुष्परिणाम मात्र आयुष्यभर सोबत राहतात. त्यामुळं आजच तंबाखूला नाही म्हणा, स्वतः निरोगी राहा आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करा, असं आवाहन मला या माध्यमातून आपण सर्व श्रोत्यांना करावं असं वाटतं.
1: तर श्रोते हो, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो आणि याच अनुषंगानं तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्याविषयी काय उपाययोजना आहे याचं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सरिता थोरात यांनी आपल्याला दिलं. तर थोरात मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला ही अशी माहितीपूर्ण मुलाखत दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात डॉक्टर सरिता थोरात, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. श्रोते हो, या मुलाखतीतून अनेक गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. वाईट गोष्टींचं व्यसन हे केव्हाही वाईटच असतं, त्यामुळे आपल्याला मिळालेलं आयुष्य हे खरं तर देवाचं वरदान आहे असं समजून आपण आपलं आयुष्य अतिशय चांगल्या रीतीनं जगायला हवं. त्याचा आनंद आपल्यालाही घेता यावा आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबियांना सुद्धा हा आनंद आपल्याला त्यांना देता आला पाहिजे. तेव्हा तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांची साथ ही कधीही वाईटच, तेव्हा या गोष्टींच्या वाट्याला जायलाच नको. आपलं आयुष्य आपणच सुंदर करूया काही चांगल्या सवयी हाताशी धरून. याच नोटवर आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर. 11 वाजता रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया. दरम्यान आता अरुण दाते यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोतेहो, मालती पांडे यांच्या आवाजात ही रचना होती गदी माडगुळकर यांची. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 363 वा. गायिका आहेत कविता कृष्णमूर्ती, रचना संत तुलसीदास यांची, संगीत आहे सतीश भाटिया यांचं.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकला तर आज या कार्यक्रमाचा भाग 363 आम्ही प्रसारित केला. गायिका होत्या कविता कृष्णमूर्ती, रचना संत तुलसीदास यांची, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 11:10.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. घर या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करूया. हा आवाज आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा, रचना गुलजार यांची, संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

श्रोतेहो साथ साथ या चित्रपटासाठी हा होता जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचा आवाज. रचना होती जावेद अख्तर यांची. संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 11:22 झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता गुलजार यांची रचना, जयदेव यांचं संगीत, आवाज आहे रुना लैला यांचा, चित्रपट घरोंदा

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता सत्ते पे सत्ता या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत, आवाज आहे किशोर कुमार यांचा.

0: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल माती परीक्षण याविषयी सविस्तर माहिती आणि सुमधुर गाणी। तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वर।
1: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो, आता ब्लॅकमेल या चित्रपटासाठी राजेंद्र कृष्ण यांची रचना, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत, आवाज लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा।

श्रोतेहो लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. आवाज होता लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचा. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता शक्ती या चित्रपटासाठी जगजीत आणि चित्रा सिंग यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

श्रोतेहो लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:49 झाली आहेत. या कार्यक्रमात आता सनम तेरी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, गुलशन बावरा यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

आणि श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेली जावेद अख्तर यांची रचना, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, चित्रपट सिलसिला।

श्रोते हो, सिलसिला या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल आणि दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आमच्या सख्यांसाठीचा कार्यक्रम. तेव्हा श्रोते हो आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत बरं. ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

0: मी यांचं मजनूंनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहेत, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहितीये की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात, परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकललं जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मलविसर्जन होतो. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
0: अगदी अगदी. खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
1: प्रामुख्याने जर बघायला गेलो आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण,

0: म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं आणि कृमी रोग ज्याला म्हणतो वर्म इन्फेस्टेशन, तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
1: बरोबर मॅडम, असं म्हटलं जातं बघा आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
0: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे आणि अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसं
0: हा, त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इनडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे, तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर,
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली, की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये, तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे. ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप
0: लावायचा, त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते या गोष्टी होऊच नाही,
0: हो हो हो, तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा, त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं, की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं, परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर,
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं, आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा ऍसिडिटी, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो, तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय, आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं

0: मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ती घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यांनी ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे. तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते ज्याला आपण म्हणतो, पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्याभर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. त्याच्या मागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारणं आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं. किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति

0: तिखट खाण्यात येतं, तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात त्याच्यामध्ये, अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात, तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं, तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मूल असो किंवा मोठी माणसं असो, तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्वे घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट पावडर,
1: बरोबर,
0: तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं, की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते, की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ, म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण, तर ते जे आहे ते थोड्या थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, मग पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात, वायू तयार होतो, तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे, मगाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो. आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं, आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉनव्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री जे आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधरवावी. की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये, की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सिंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कुणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयच लावून घेतली, की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
1: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जर तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात, ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण, तर ते बाहेर पडतं. चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना

0: एक ज्याला आपण एक गंभीर आजार आहे ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, संसर्ग असतो तो, की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळे हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
1: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं, थकवा येतो, शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
1: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमीबियासिस, अमीबा नावाचा जो विषाणू असतो, तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर, जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे, तर जेवण जी बनवणारी जी लोक असतात, वाढणारी जी लोक असतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं तर यातूनही हा आजार होऊ शकतो, उद्भवू शकतो.
1: बापरे. मॅडम आणखीन एक आहे, पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे, आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो नक्कीच, कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही, असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे, उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात, परंतु कृमी रोग जर झालेला असेल, कृमी संसर्ग जर झालेला असेल तर हा दिसून येत नाही. तर कृमी रोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात, ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण, आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं, परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तर दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुवून खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नख कापली नाहीत, तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो. की जसं आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते, तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्न वटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी

0: तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेने घेणं
1: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
2: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम, आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणार असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरी पूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट.
1: कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली होती. आता आई रागवणार, अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडे आलीस? अगं आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला, तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारखे अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ती नेहमीसाठी लक्षात राहणारी.

शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळा ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाले. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती, किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाली. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंसं वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची. पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही.

तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आई बाबा, ताई भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदाबाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते. तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही? का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं. तेव्हा माझं मलाही जाणवलं, तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना? अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा. कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतं. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायचे. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारणंच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं? पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच.

माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हौस मौज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाही, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस, म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भाणावर आलीस, तेव्हा जरा काय फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटली, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळे नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता. त्याला पुण्यालाच नोकरी होती, अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही. तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची, तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळे तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेले आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या 1/2 तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून

घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण 1.25 ते 1.5 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला, पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती. खाणं पिणं, ड्रिंक्स, मस्त. तो मित्रांना म्हणाला,

आपल्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे. जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे? करा लेकू हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजार पाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच. दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडे रागानं पाहिलं. थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ती निघून जायची. माझा इतका संताप संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस, आणि शिवाय 4 छंदीपंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माच करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं. म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत. त्यांनी वेगळं घर घेतलं, कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं. कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झालीये ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली. टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरेच मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

मध्यम लहरी 537 6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय.

0: वन असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 मध्ये महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा

एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज

0: मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर

0: या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्र आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: के बाद में आपको कब समय मिलता है रेडियो सुनने के लिए?
2: वो चालू ही रहता है रेडियो, क्योंकि मैं घर के ही मैरिज को देखती हूँ. दिखाई नहीं देता इसलिए मैं कभी नहीं जाती बाहर.
1: अच्छा.
2: घर का खाना बनाना, बच्ची को स्कूल भेजना, पेशेंट देखना, काम करते करते ये सुनती भी हूँ और काम भी करती हूँ.
1: आपकी बच्ची कितनी बड़ी है?
2: मेरी बच्ची अभी 8 साल की है.
1: तो फिर तो बड़ी मुश्किल होती होगी आपको उसे भी संभालने के लिए.
2: नहीं, मुझे कुछ मुश्किल नहीं होती. अंदर से मुझे बहुत सारी निसर्ग ने शक्ति दी है. बीच में ही ऐसे अंदर तो आने के बाद कोई भी ऐसे ही हो जाता, लेकिन मैं अपने हिम्मत से खड़ी हुई और मैंने 2 साल की बच्ची अडॉप्ट की.
1: प्रेरणा जी, आपका जो नाम है आप इसे सार्थक कर रही हैं. आप बहुत सारे लोगों के लिए प्रेरणा बन रही हैं और हमें भी बहुत अच्छा लगा आपके बारे में जानकर, आपकी कहानी सुनकर. अब ये बताइए कि आप कौन सा गीत आज सुनना चाहती हैं?
2: मेरे बच्चे को बहुत अच्छा लगता है ओ यादों की बारात का, चुरा लिया है मैंने ये दिल को.
1: आपको सुनवाते हैं यादों की बारात फिल्म का ये गीत.

हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिन चंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं, स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 चा स्वदेशी आणि 2026 चा स्वदेशी सेम आहे का? तर 1906 चा युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला, आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणांनी व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे तर कोणी पर्यावरण पूरक उत्पादनं देखील तयार करत आहे. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल, तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो, तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो, तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही, तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही, तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटंसं पण महत्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

0: तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.
1: कांधे पे सूरज

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वर्षाय का FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदीप जी मुझे अपने

आताच आपण ऐकलत वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. यानंतर ऐकूया वेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मनस्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते. यासोबतच श्रोतेहो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातनं जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो, अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंत आरोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये एक थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम. ऍक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ दातांशी संबंधित झालं, पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
1: बरोबर आहे.
2: तर त्या तोंडातलं आतमधले जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण एक फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
1: पर आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
1: बरोबर.
2: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं, एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीची आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय.

0: अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केलं जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: कारण कसं असतं बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिॲक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं. त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट हे चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे जे की सिस्टमिक डिसीजेस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्यां लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, हे वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
1: बरोबर.
0: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसीजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे. तर अशा प्रकारची कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
1: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे, अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत तर त्यांच्या लक्षणांवर प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतो

0: आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना तर आपलं तिथेच कमी होतं.
1: बरं,
0: पण काही असं आहे की जसं दात किडलेला आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची कीड स्वच्छ करणे,
1: बरोबर,
0: दातामध्ये सिमेंट चांदी भरणे किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या, दातांवर खूप कीटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणे गरजेचे असतात. मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, 2 वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे,
1: होय,
0: योग्य माउथ वॉशचा वापर, तर या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
1: अच्छा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणतः लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात, हा एक खूप बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
0: मॅडम खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दात आले, ते त्याला दुधाच्याच दातांची लक्षात घेतात आणि पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो. आयडियली असं असतं की वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो आणि 1.5 वर्षापर्यंत मॅक्स 2.5 ते 3 पर्यंत दुधाचे सगळे दात येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार कधी आजकाल आपण बघतो की अरे 4थ्याच महिन्यात बाळाला दात आलंय, कधी 8व्या महिन्यात पण आलेलं आहे, कधी 10व्या महिन्यात पण आलेलं आहे, तर हे व्हेरिएशन होते. दुधाचे दात पडण्याचं वय असतं, त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात, पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षामध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, तर काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाड येते. खालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, जे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा म्हणजे 4 भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले, पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाड येते.
1: अच्छा,
0: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाड येते जी दुर्लक्षित केली जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाड रूट कॅनालसाठी पेशंट आमच्याकडे येतो.
1: बापरे,
0: कारण 3 ते 4 वर्षात ती एवढी खोल किडत किडत जाते कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाचे दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7-7.5 ला खालचे दात पडणार पक्के येणार, 8-8.5 च्या तितक्यात वरचे दात पडणार समोरचे ते पक्के येणार, 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्के येतात, 11व्या 12व्या वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. ते असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.
1: अच्छा,
0: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
1: अच्छा, ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं, 11व्या 12व्या वर्षापर्यंत दाढ येतात, पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12व्या वर्षी वगैरे दाढी येतात त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो तो घेऊन बघितला आपण 12व्या 13व्या वर्षी तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाड तयार होते पण ती येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाड येते ती 18 ते 25 वर्षाला.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाही आहे, इन जनरल बोलल्या जातं, पण 18 ते 25 हे योग्य वेळ असतं ज्यावेळेला अक्कलदाडी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाडी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
1: अच्छा,
0: की लिमिटेशन नाही आहे की 25 पर्यंत आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50व्या वर्षी दाड आलेली आहे.
1: अरे बापरे,
0: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाड आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाड वगैरे पडली तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
1: अच्छा,
0: म्हणजे आयडियल 18 ते 25 असतं पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंट लेट झालं त्याच्यामध्ये तर त्या लेट पण येऊ शकतात.
1: खरंच आहे, आणि ते अक्कलदाड येण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास होतो. तर
0: कसं असतं, त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी ती जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वरती यायचंय. मग जर समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हार्ड जर कव्हर असेल दाढीवर तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही.
1: बरोबर,
0: आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे, पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कलदाड येते, तर अक्कलदाड येताना खूपसा त्रास होत नाही.
1: अच्छा,
0: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे आहेत, मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच

0: जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कलदाड येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कलदाडीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कलदाड व्यवस्थित येऊ शकते.
1: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल, आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे, तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल?
0: मॅडम, सगळ्यात महत्वाचं असतं दुधाचे असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6व्या महिने जो पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत असतो, दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच. त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात, लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्यांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पॉवर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे योग्य प्रकारे ब्रशिंग करणे. सकाळी आणि रात्री दोन वेळा ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे, कारण तशीच बॉटल मुलं पीत तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
1: बरोबर.
0: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
1: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
0: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर काकडी असं फायबरस फूड खायला द्यायला पाहिजे, की आपण हे चॉकलेट वेफर्स ह्याच्याकडे वळतात, तर हे न करता तुम्ही जर फायबरस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
1: बरं.
0: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो.
1: बरं.
0: म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच, पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायबरस फूडमुळे.
1: हो.
0: तर हे पण एक कारण म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
1: अगदी अगदीच मॅडम, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आईवडिलांना आपलं मूल प्रिय असतं, पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे, ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य, आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत, सगळ्यांना माहिती आहे त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे, आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार, आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात भाजी पोळी, दातं दोन्ही बाजूचे किडले आहेत, त्यांना वेदना होतात आहे, तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे वळतात, ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या, पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा, कारण लहान असो किंवा मोठे चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं, दातांमध्ये चिप्स अडकून बसतं. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये, पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा, जेणेकरून मौखिक आरोग्य दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट, फायबरस फूड वर भर द्या, जसं मी

0: तर बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी काकडीच्या फोडी ठेवा की येता जाता ते खातील, तर ते फायब्रस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्त्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा, कारण या वयात मुलं आई वडिलांना खूप फॉलो करतात.
1: होय होय, बरोबर.
0: आपण जर त्यांच्यासमोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवयी लागणारच,
1: बरोबर आहे.
0: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
1: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर दातांची केली नाही, हिरड्यांची केली नाही, तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
0: मॅडम, कसं आहे माहिती का की डेंटिस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे जरा सुपर स्पेशलायझेशन, त्याच्यात पण सब्जेक्ट्स असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल ते एवढं ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलांमध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड ऍप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात की मुलांचे दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे कीड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड ऍप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात. आणि दातात जर कीड लागली आहे, 2 अडीच वर्षाची मुलं आहेत, तर लवकरात लवकर त्या दातांमधली कीड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट्स त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11व्या 12व्या वर्षी पडणार आहे.
1: बरोबर आहे.
0: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट्स आहेत, असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट्स वगैरे, त्यानंतर रूट कॅनल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीप्स खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो, पस भरणे, हिरडी सुजणे, दाढ काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
1: खरोखर खरोखर. मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं की अगदी लहान बालक असेल किंवा वयोवृद्ध असेल प्रत्येकासाठी ती हेक्टिक असते किंवा त्या ट्रीटमेंटची सगळ्यांना भीती वाटते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, रूट कॅनॉल म्हणजे नेमकं काय आणि लोक काय या ट्रीटमेंटला एवढं घाबरतात?
0: रूट कॅनॉल म्हणजे काय की दाताचे जसे 3 भाग असतात, एनॅमल, डेंटिन आणि पल्प. पल्प हा दाताचा जिवंत भाग असतो. ज्या वेळेला आपल्या दातांवर कीड एनॅमल किंवा डेंटिन पर्यंत असते तेव्हा आपण डेंटल फिलिंग्स करून ती दाढ सेव्ह करू शकतो. पण ज्या वेळेला कीड खोल जाते, नसेपर्यंत पोहोचते, त्यावेळेला मात्र आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. मग एक्झॅक्टली रूट कॅनॉल म्हणजे काय, तर ही झाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केलं जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिले जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनॉलला गेलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो. मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण, दवाखान्यातली ती चेअर, ते मशीन्स, ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो, ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो, तो आवाज आहे. अनेस्थेशियाची भीती असते, इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही, ते पेन होणार का, व्हॉट एव्हर, अशा इतक्या. आणि 2-4 सिटिंग सारखं डेंटिस्टकडे जा 4-4 दिवसाला त्या रूट कॅनॉलसाठी, या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या याच्यात पण 7 ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात, तसे रूट कॅनॉलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनॉल निघाले, मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनॉल होतं, म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनॉल होतं. अनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशिनरीज ऍडव्हान्स्ड आलेल्या आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
1: नक्कीच मॅडम, आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला

0: मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का, की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला हवं? आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे?
1: मॅडम, कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट करून काही स्वस्त राहिलेले नाहीये.
0: नाही, बरोबर आहे.
1: स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच, कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनाल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे, मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
0: बरोबर आहे.
1: तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायचं जे सुरुवातच झालेली आहे ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्यांना नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दातं स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारचे टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले, कुठे दिसते की अक्कलदाण येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
0: खरंच
1: मौखिक आरोग्य छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
0: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सगळी आपल्या मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी जे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी

श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम स्वस्त भारत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजतायत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबक नाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया पामेला जैन आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीचे स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाशी जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर हे त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटक

0: स्कॅन करणं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी पक्षी वेगवेगळे त्याला अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: आणि थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: सर, याच दृष्टीने जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निस्ता आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अलगी आले असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरले ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरेशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत. केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळे शेवाळ किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो. त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाईसारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं.

0: काम आहे त्या अनुषंगानेच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो.
1: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असं 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टर किल्ले आहेत तर खांदेरी राजगड प्रतापगड आणि साहले हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अतिरेकीले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अमेनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एएसआयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अमेनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
0: सर म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे याविषयी काय माहिती द्याल.
1: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काय वेगवेगळ्या संस्था आहेत काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं त्यांच्या परवानगीनं त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉईंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मांडली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
0: सर पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत त्यासाठी आपला वेळही दिलात त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषीविषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, दर शुक्रवारी आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये गीतसंवाद ऐकत असतो आणि आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या 3 जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 58 ते 70%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा, कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 26, 27, 28 व 29 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 31 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 76%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 48 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा, सांगली जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 31 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 72%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 49 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 26, 27 व 28 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला, जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी फळबागा तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. पक्व झालेल्या पिकांची त्वरित काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित

0: ठिकाणी ठेवावा. पुढील 3 दिवस कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. कार्यक्रमात आता वेळ झालीय गीतसंवादची, आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण माती परीक्षण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, आणि त्यासोबतच काही छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीतसंवाद. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आता खरीप हंगामाच्या तयारीसाठी आपले सगळे शेतकरी बंधू भगिनी कामाला लागलेले आहेत, तर यातल्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षणाच्या पारंपरिक प्रयोगशाळांपासून ते आधुनिक सॅटेलाइट तंत्रज्ञानापर्यंत वेगवेगळ्या पद्धती आणि तांत्रिक पर्याय आता उपलब्ध आहेत. पण माती परीक्षणाचे फायदे, मातीचे गुणधर्म, माती परीक्षणाच्या पद्धती या सगळ्याविषयी आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. पण नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात करूया या मस्त गाण्यानं.

कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात माती परीक्षणाविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. माती परीक्षण ही एक शास्त्रीय आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मातीचे रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्म सखोलपणे तपासले जातात. मातीतील प्रमुख आणि सूक्ष्म पोषक घटकांची पातळी, मातीचा सामू, क्षारता, सेंद्रिय गर्भाचं प्रमाण तसंच पाणी धरून ठेवण्याची क्षमता यांचं अचूक विश्लेषण माती परीक्षणाद्वारे केलं जातं. याशिवाय मातीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता, मातीची रचना हे सगळं समजून घेण्यासाठी सुद्धा माती परीक्षणाची मदत होत असते. या सगळ्या घटकांच्या आधारे जमिनीची खरी सुपीकता आपण ओळखू शकतो आणि त्यानुसार आपल्या पिकांचं योग्य ते नियोजन करू शकतो. मंडळी, माती परीक्षणाचे शेतीसाठी खूप फायदे आहेत. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन जर आपण केलं तर पिकांना आवश्यक तेवढं पोषण मिळतं, त्यामुळे पिकांची वाढ सशक्त होते आणि 10-30% उत्पादन वाढ सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकते. अनेक वेळा शेतकरी अंदाजाने खतांचा वापर करत असतात, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढत असतो. माती परीक्षणामुळे योग्य प्रमाणात खत वापरल्यानं 20-40% खर्चात बचत होऊ शकते. मातीतील पोषक घटकांची अचूक माहिती मिळाल्यामुळे पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या स्थितीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करता येतं, त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुधारतं. मातीचा सामू संतुलित ठेवणं, क्षारता कमी करणं आणि सेंद्रिय गर्भाचं प्रमाण वाढवणं या बाबींमध्ये माती परीक्षण महत्वाची भूमिका बजावत असतं, त्यामुळे जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. अतिरिक्त नत्र आणि स्फुरत पाण्यामध्ये मिसळून जलप्रदूषण निर्माण करतात. माती परीक्षणावर आधारित खत वापरामुळे या घटकांचं अनियंत्रित वाहून जाणं टाळता येतं, त्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होतं. मंडळी, माती परीक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, या पद्धतींविषयी आपण पुढे जाणून घेऊया, पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये माती परीक्षणाविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेत आहोत. माती परीक्षण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी पारंपरिक प्रयोगशाळा पद्धत ही माती परीक्षणाची सगळ्यात जुनी प्रमाणित आणि विश्वसनीय पद्धत मानली जाते. या पद्धतीमध्ये शेतातून योग्य प्रकारे गोळा केलेले मातीचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात. प्रयोगशाळेत ओल्या आणि कोरड्या रसायनशास्त्राच्या पद्धती जसं टायट्रेशन, कलरमेट्री आणि फ्लेम फोटोमेट्री यांच्या सहाय्यानं मातीतील पोषक घटक, सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब या सगळ्याचं अचूक विश्लेषण केलं जातं. ही पद्धत अत्यंत अचूक आणि सविस्तर माहिती देणारी असली तरी अहवाल मिळण्यासाठी काही दिवसांपासून ते काही आठवड्यापर्यंतचा काळ याला लागू शकतो. तसंच नमुना संकलन, वाहतूक, विश्लेषण यामुळे खर्चही तुलनेनं जास्त असतो. त्यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी ही पद्धत कधीकधी मर्यादित ठरते. यानंतर दुसरी माती परीक्षणाची पद्धत म्हणजे रॅपिड सॉइल टेस्टिंग किट. तात्काळ आणि क्षेत्रीय स्तरावर माती परीक्षण करण्यासाठी या किट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या किट्समध्ये कलरमेट्रिक स्ट्रिप्स किंवा लहान टेस्ट ट्यूबच्या मदतीनं मातीतील सामू, नत्र, स्फुरद, पालाश आणि सेंद्रिय पदार्थांचा अंदाज घेतला जातो. हे किट पोर्टेबल, वापरण्यास सोपं आणि कमी खर्चिक असल्यामुळे कृषी सहाय्यक, विस्तार अधिकारी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र या किट्समधून मिळणारे निकाल अर्धपरिमाणात्मक असतात, त्यामुळे अचूक निर्णयासाठी प्रशिक्षित व्यक्तीनं त्याचा योग्य अर्थ लावणं आवश्यक असतं. यानंतर पुढचा प्रकार म्हणजे सेन्सर आधारित माती परीक्षण. ही आधुनिक पद्धत रिअल टाइम माहिती देण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या मदतीनं मातीतील ओलावा, विद्युत वाहकता, सामू आणि काही प्रगत प्रणालींमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि सेंद्रिय कर्बाचं मोजमाप केलं जातं. हे सेन्सर्स GPS आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानाशी जोडले गेल्यास विशिष्ट शेताच्या भागातून खत, पाणी आणि इतर घटक अचूक प्रमाणात देणं शक्य होतं. या तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे म्हणजे जलद निकाल, पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि अचूक व्यवस्थापन. मात्र सुरुवातीची गुंतवणूक तुलनेनं जास्त असू शकते. यानंतर पुढचा प्रकार म्हणजे सॉइल स्पेक्ट्रल डिव्हायसेस. ही एक अत्याधुनिक आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह पद्धत आहे. या प्रक्रियेद्वारे कोणत्याही रासायनिक अभिक्रियांशिवाय काही मिनिटांमध्ये सेंद्रिय कर्ब, मातीचा पोत, सामू आणि इतर गुणधर्म तपासता येतात. मोठ्या प्रमाणावर माती आरोग्य नकाशे तयार करण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे आणि भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ आणि स्वस्त होण्याची शक्यता आहे. यानंतर माती परीक्षणाचा आणखीन एक पर्याय म्हणजे रिमोट सेन्सिंग आणि GIS आधारित सर्वेक्षण. ही पद्धत प्रामुख्यानं मोठ्या प्रादेशिक नियोजनासाठी वापरली जाते. सॅटेलाईट आणि हवाई प्रतिमांच्या सहाय्यानं जमिनीची वर्गवारी, जमिनीतील ओलावा, क्षारता आणि इतर गुणधर्मांचे नकाशे तयार केले जातात. हाय रेझोल्युशन प्रतिमांच्याद्वारे पोषक घटकांची कमतरता असलेले भाग ओळखता येतात, त्यामुळे क्षेत्रनिहाय नियोजन करणं सोपं होतं. मात्र ही पद्धत कधीकधी थेट जमिनीवरील तपासणी इतकी अचूक नसते. मंडळी, माती

गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आज माती परीक्षणाविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेत आहोत. मंडळी, मातीच्या गुणधर्मांमध्ये रासायनिक गुणधर्मांना अत्यंतिक महत्व आहे. मातीमधील रासायनिक गुणधर्म हे पिकांच्या वाढीसाठी निर्णायक ठरत असतात. यामध्ये मातीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, मुख्य आणि सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश होत असतो. सामूमुळे माती आम्लीय, तटस्थ किंवा क्षारीय आहे हे समजतं आणि त्यावरून पोषक तत्वांची उपलब्धता ठरते. उदाहरण

0: गुणवत्ता, सेंद्रिय गर्भाचं प्रमाण, मुख्य आणि सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश होत असतो. सामूमुळे माती आम्लीय, तटस्थ किंवा क्षारीय आहे हे समजतं आणि त्यावरून पोषक तत्वांची उपलब्धता ठरते. उदाहरणार्थ अतिअम्लीय किंवा अतिक्षारीय मातीमध्ये अनेक पोषक घटक पिकांना सहज उपलब्ध होत नाहीत. विद्युत वाहकतेच्या आधारे मातीतील क्षारांचं प्रमाण आपल्याला समजू शकतं. हे जास्त असतील तर पिकाच्या वाढीला अडथळा निर्माण होतो. सेंद्रिय कर्ब हे मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पोषक घटक साठवण्यासाठी महत्वाचे ठरत असतात. मातीचे भौतिक गुणधर्म हे पिकांच्या मुळाच्या वाढीवर आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर थेट परिणाम करत असतात. यामध्ये मातीचा पोत, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता यांचा समावेश होत असतो. वाळू मिश्रित मातीमध्ये पाण्याचा निचरा जलद होतो, परंतु पोषक तत्व कमी काळ टिकतात. तर चिकण मातीमध्ये पाणी जास्त काळ टिकते पण निचरा कमी होतो. मातीची चांगली संरचना असेल तर मुळांना योग्य प्रमाणात हवा, पाणी आणि पोषण मिळतं, त्यामुळे पिकांची वाढ सुदृढ होते. मंडळी, या सगळ्याबरोबरच मातीचे जैविक गुणधर्म सुद्धा महत्वाचे असतात. मातीतील जैविक गुणधर्म हे मातीच्या सजीवतेचं प्रतीक असतात. यामध्ये सूक्ष्मजीव, गांडुळांची संख्या, सेंद्रिय पदार्थांचं विघटन या सगळ्याचा समावेश होत असतो. हे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचं विघटन करून त्यांना पिकांना उपलब्ध करून देता येतील अशा पोषक घटकांमध्ये रूपांतरित करत असतात. तसंच नत्र स्थिरीकरण करणं, पोषक तत्वांचं चक्र सुरळीत ठेवणं अशा महत्वाच्या भूमिका हे सूक्ष्मजीव बजावत असतात. अशी निरोगी जैविक परिसंस्था असेल तर मातीची सुपीकता आणि उत्पादकता दीर्घकाळ टिकून राहते. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये माती परीक्षण याविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेतली. आता मात्र कार्यक्रमात मला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: मंडळी, गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण माती परीक्षण याविषयीची माहिती जाणून घेतलीत. शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये जातीवंत गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये शेतकऱ्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम रामराम पाहुणा आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूजोन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर। गांधी वंदना।

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची

उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23,00,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 13,00,000 विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%वरून 76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे.

0: जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz. श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गायलेलं पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक अभंग.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला एकात्मतेचा, राष्ट्रप्रेमाचा, मानवतेचा, स्वच्छतेचा संदेश दिला. तुकडोजी महाराजांचा अजून एक अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकारी यांच्या आवाजात आपण आता पुन्हा एकदा ऐकणार आहोत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे पावणे 9 वाजतायत. थोड्याच वेळात समाचार संध्या. ठीक 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता करंट अफेअर्स. हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये हिंडोल पेंडसे यांचं गायन ऐकलं, राग दरबारी. पुन्हा एकदा आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म ऐकणार आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्माच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद, विलंबित गत झुमरा तालात, द्रुत गत तीन तालात. विलंबित गत मधील बोल आहेत हुन तो जनमन छंदी, द्रुत गत मधील बोल आहेत मैं जाने ना दूंगी. तबला साथ केली आहे ओमकार गुलबडी यांनी, सारंगी साथ केली आहे उस्ताद फारुकी लतीफ यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद.

श्रोते, आपण नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकत होतात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन. आपण ऐकलात राग कामो. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या
1: ते सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की